0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

भारतीय सौर दिनांक 23 सौर महिना ज्येष्ठ 1948 विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार अधिक ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी अर्थात 13 जून 2026 आजचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र. आज शिवरात्री आहे.

स्वामी वरदानंद भारती म्हणतात, विहित कर्म म्हणजेच भगवंताचं कार्य पार पाडण्यासाठी व्यवहारामध्ये चार चौघांसारख्या वागणाऱ्या निष्काम पुरुषालाही कामक्रोधादींचा संपूर्ण त्याग करून चालत नाही. साधन म्हणून या विकारांनाही प्रसंगविशेषी जवळ बाळगावंच लागतं. पण यामुळे एक दोष निर्माण होतो, तो असा, आम्ही सामान्यजन अशा महात्म्यालाही मग सामान्यच समजतो. त्याच्याजवळचे काम क्रोध हे आमच्याच हितासाठी त्याने जवळ ठेवलेले सेवक आहेत. विशिष्ट कामासाठी स्वीकारलेली ती हत्यारं आहेत. तो त्यांचा स्वामी आहे, त्यांच्या अधीन झालेला नाही. हे लक्षात न घेता आम्ही त्या महात्म्यालाही आमच्यासारखाच समजतो. कामक्रोध म्हणजे कामक्रोध. ते आमच्याजवळ जसे असतात, ज्या स्वरूपात असतात, तसेच सर्वत्र असणार अशी आमची बालबोध समजूत असते. पण आमच्या या गबाळ्या समजुतीमुळेच त्या थोर पुरुषाचा आमच्याकडून कळत न कळत अपमान होतो, अनादर होतो. यात त्या महात्म्याचं काहीच वेचत नाही. आम्ही मात्र त्या महात्म्यापासून होणाऱ्या आमच्या लाभाला मुकतो. महात्म्यांनी सामान्यांसारखं अवश्य वागावं, वागलं पाहिजे. ते तसं बहुधा वागतातही, पण आम्ही मात्र त्यांना सामान्य समजता कामा नये. त्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे, उपकार जाणले पाहिजेत. आपल्या शास्त्रामध्ये एकमुखी विधानं बरीच आहेत, ती प्रतिमुखी तशीच मानून चालत नाहीत. यासाठी महात्म्यांचं महात्म्य लक्षात घेऊन समाजाने त्यांचे उपकार मानलेच पाहिजेत. काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला निरंतर सावध ठेवणाऱ्या संतांचे किती उपकार मानावेत, असं तुकाराम महाराज म्हणतात ते यासाठीच. आम्ही आमच्या जीवनात सगळंच सारखं समजतो. कुठेतर विशेष विशेष असतं ते जाणून घेतलं नाही, आदरणीय श्रद्धास्थानं राखली नाहीत, चांगलं काय आणि कसं ते समजून घेतलं नाही, चांगल्याला चांगलं म्हणून गौरवलं नाही, तर आमचीच हानी त्यात होते. चांगल्याला चांगलं म्हणण्याने दोन लाभ होतात. अपरिपूर्ण चांगल्याला चांगलं राहण्याची प्रेरणा मिळते, आणि चांगल्याला होणाऱ्या गौरवामुळे इतर दुःख उपेक्षणीय मानून तो चांगलं राहण्याचा आणि चांगुलपणा वाढवण्याचा उत्साहाने प्रयत्न करतो. हा पहिला लाभ. आणि दुसरा म्हणजे, जो चांगला नाही त्याला गौरवाच्या लोभाने चांगलं होण्याची इच्छा निर्माण होते. चांगुलपणा हा आदर्श आहे हे पटतं. संतांना सामान्य समजण्याने हे सगळे लाभ नाहीसे होतात. यासाठीच संत ओळखावा लागतो. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: स्त्रियांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 13 जून. प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवा आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसं घराचं साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावं. परमार्थात अधिकार कुणी कोणाला देऊन येत नसतो, आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं जरूर आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवित नाही. तद्वत शास्त्र आपलं चुकतं कुठे ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण करणं आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही. म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेने अश्रद्धेने कसंही घ्या, राम तुम्हाला अन्नवस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतलं तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना। संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके।

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। योगाभ्यासी गवे स्वामींनी जेव्हा स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहोळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावाने जय जयकार केला। स्वामींनी गवे स्वामींना अलगद उचललं आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं। गवे स्वामींच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती जागृत झाली। काही क्षणानंतर गवे स्वामी भानावर आले। त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्ष तगावला। माझी इच्छा पूर्ण झाली, मला तुम्हीच निरोप द्या। हे आयुष्य संपावं असा मला आशीर्वाद द्या। स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण तुम्हाला लाभावा म्हणूनच तर मी मोहोळात आलो। गवे स्वामी, तुमची जन्ममृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होईल। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, माझ्या परमभक्ता, माझे ह्या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत। गवे स्वामींनी स्वामींच्या चरणांशी आपला भक्ती माथा टेकवला आणि तो मग उचललाच नाही। स्वामींनी स्वतः गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाशमध्याकडे सरकताना लोकांनी पाहिला। गवे स्वामींचा आत्मा मुक्त झाला होता। स्वामींनी गवे स्वामींना मुक्त तर केलंच, परंतु मोहळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचं निवारण केलं, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांचा कामाग्नी शांत केला। काही काळ स्वामी मोहळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले। एका बाजूला छोटासा कट्टा होता, त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या भगवंत भक्तीची सुरुवात नेहमी सगुणात होते, परंतु नामसाधनेच्या बळावर आपण निर्गुण निराकार भगवंताच्या अवकाशव्यापी स्वरूपाकडे सहजपणे प्रवास करतो। ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की सगुण साकाराचं नाम प्रथम आपल्या मुखात येतं आणि निर्गुण निराकार परब्रह्मात आपण तल्लीन झालो तरी नाम आपल्या मनात तसंच राहतं। म्हणजे भगवंताच्या नामाला यत्किंचितही धक्का न लागता आपण मनाने निर्गुण निराकाराला गाढ आलिंगन दिलेलं असतं। डोळ्यांसमोरून सगुण रूप नाहीसं होतं, निर्गुणाकडे आपली नजर स्थिर होते, परंतु हृदयाच्या गाभाऱ्यात नामाच्या चांदीच्या घंटा वाजतच राहतात। त्याचा दृश्य परिणाम असा होतो की आपण मनाने शांत होतो, वृत्ती स्थिर होतात, चैतन्य चहू बाजूनी दाटून येतं। ही सारी नामाची किमया आहे एवढं मात्र लक्षात असू द्या, म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास महात्म्य अध्याय 28 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली। सोमवंशाचा राजा सुमती साऱ्या जगात प्रसिद्ध होता। तो शूर भक्तिमान दाता आणि प्रजापालक होता। सुष्ठुमती नावाची त्याची पत्नी होती। दोघांना त्यांच्या पूर्वजन्माचं स्मरण होतं। एकदा अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले। राजाने त्यांचं आदराने स्वागत केलं आणि काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली। ऋषींनी त्याला धन्यवाद दिले आणि त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झालं असा प्रश्न विचारला। राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो। मी चोऱ्या करी, वेश्या गमन करी, ब्राह्मणांची गायींची हत्या करी। त्या पापांमुळे माझी सर्व संपत्ती गेली। मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो। एकदा भूक तहानेने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो। तिथे एक तलाव आणि विष्णूंचं मंदिर होतं। मी तलावाचं पाणी पिऊन तृप्त झालो। माझी पत्नी सुष्ठुमती त्यावेळी कुलीना या नावाने माझी भार्याच होती। तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही। तीही गाव सोडून त्या रानात शिरली आणि योगायोगाने तिथेच आली। मला तिची दुरवस्था पाहून फार वाईट वाटलं। तिला मी फळं आणून दिली, पाणी दिलं। ती फार थकली होती, कृश झाली होती। तिने माझा कुमार्ग जाणला। मी रानातही हिंसाकर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। तिने सन्मार्गाचा आणि विष्णूंच्या भक्तीचा उपदेश मला केला। मी त्यावेळी आलेला अधिक मास जाणून मासभर भक्तिभावे व्रत केलं। त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली। पापाचरण सोडलं। त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठं वैभव प्राप्त झालं आहे। अंगिरस मुनींना राजाने असं आपलं पूर्व पुण्य सांगितलं। भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, त्यानंतर अंगिरस मुनींच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचं व्रत चालू ठेवलं आणि मरणोत्तर तो गोलोकात गेला। वाल्मिकींनी ह्या कथा दृढधनवा राजा आणि गुणसुंदरी यांना सांगितल्या आणि राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते तिथून निघून गेले। दृढधनवा राजा मग संसाराचं असारत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्येसाठी वनात गेला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 28वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, द्वादशीला तीर्थस्थानी जाऊन स्नान करावं, पितरांचं तर्पण करावं, ब्राह्मणाला अन्न, वस्त्र, धन, गाय किंवा जमीन यापैकी एखादं दान द्यावं. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक चौथा आणि समास सहावा बघणार आहोत। वंदन भक्ती, मागच्या समासात आपण अर्चन भक्ती पाहिली, आता आहे ती वंदन भक्ती। सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन। समर्थ म्हणतात वंदन भक्तीमध्ये सर्व ठिकाणी नमस्कार करत जायचंय। कुणाकुणाला नमस्कार करायचाय, नमस्कार केल्याचा परिणाम काय होतो, नमस्कार करणाराला काय मिळतं, ते सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे। नमस्कार करताना ज्याला नमस्कार करायचा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आपल्याला आदरयुक्त प्रेम पाहिजे। म्हणून आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा पहिल्यांदा परमेश्वराला भगवंताला नमस्कार असतो, नंतर संत साधू सज्जन जे भगवत स्वरूपच झालेले असतात अशी जी आदरणीय पूजनीय मंडळी असतात, सद्गुरू असतात, त्यांना आपण नमस्कार करत जातो। त्याबरोबर देवदेवतांनाही नमस्कार करतो। म्हणून ते म्हणतात सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार। पण हा नमस्कार कसा असतो? साष्टांग भावे। रस्त्यात एखादी व्यक्ती भेटली म्हणजे आपण जो नमस्कार करतो तो बरोबर नुसते हात जोडून ते जोडल्यासारखे असतात। पण इथं जो नमस्कार करायचाय, ज्या पूज्य व्यक्तींना नमस्कार करायचाय, तो नमस्कार आहे साष्टांग भावे। ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्यांना प्रणिपात करायचं आहे, शरणागत बुद्धीनं त्यांच्याविषयीचा आदर, त्यांचं सामर्थ्य लक्षात घेऊन, त्यांचं महात्म्य लक्षात घेऊन आपण त्यांना शरणागत जातो आहोत ह्या भावानी नमस्कार करायचे। साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु। पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नमस्कार असतात, त्याच्यामध्ये साष्टांग नमस्काराचा अधिकार घेण्याचा अधिकार कुणाला जर असेल तर तो देवगुरु, त्यांच्या प्रतिमा किंवा प्रत्यक्ष ते असतील तर। आणि अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा। आणि इतर मंडळींच्या बाबतीत जो नमस्कार असेल तो त्याचा जर जसा अधिकार असेल त्याप्रमाणे नमस्कार करणार। कुणाच्या ठिकाणी आपण साष्टांग नमस्कार करतो, कुठं वाकून नमस्कार करतो, कुठं नुसतेच हात जोडतो, त्या हात जोडण्यामध्ये प्रेम आहे का बरोबरच केलेला आहे, या सगळ्यावर त्या नमस्काराचं मोल अवलंबून असतं। 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असी तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे। सर्वांना साष्टांग नमस्कार घालावे। भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे। सत्पात्र पाहिजे। आपण जेव्हा दान द्यायचं असतं, पूजा करायची असते, प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे, त्याचा अधिकार काय आहे ते पाहून आपल्याला करायला हवं। तसा नमस्कार करताना देखील सत्पात्र बघितलं पाहिजे। वेदज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, पंडित पुराणिक विद्वज्जन आहे, याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे। ह्याच्यामध्ये आपल्याला ऐहिक काही गोष्टी मिळवायच्या म्हणून आपण नमस्कार करत नसतो, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असते आणि आपल्याला परमार्थातील काही हवं असतं आणि म्हणून आपण हे नमस्कार करत असतो। म्हणून नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे, सामान्य माणसाच्या ठिकाणी केले जाणारे नमस्कार आणि भक्तिभावाने केले जाणारे नमस्कार याच्यामध्ये फार फरक आहे। जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान। प्रत्यक्ष सद्गुरू जरी समोर नसले तरी एखाद्या व्यक्तीमध्ये उत्कट एखादा गुण जर दिसला तर तेही सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजून त्या गुणांना केलेला तो नमस्कार असतो। आणि तो गुण ज्याच्या ठाई वसत असतो, कारण गुण हा काय नुसताच राहत नाही, सुगंध असला तर त्याला फुलं पाहिजे, गोडी असली तर त्याला साखर गुळ काहीतरी पाहिजे, तसं हा गुण ज्याच्या ठिकाणी असतो त्याला आपण नमस्कार करायचा आहे। गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती सर्वांना नमस्कार करायचा आहे। त्याचं कारण काय आहे? आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती। प्रत्येक ठिकाणी नमस्कार करताना हा बोध असावा की तो आदि नारायण जो आहे, केशव जो आहे, त्याच्यापासूनच सर्व हे विश्व निर्माण झालेले आहे, हे व्यक्ती निर्माण झालेले आहेत,
त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी केला जाणारा नमस्कार हा त्या केशवापर्यंत पोहोचणार आहे, त्या आधी नारायणाला मिळणार आहे अशा भावाने हा नमस्कार करायचा आहे। म्हणून या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी, अतिशय आदरपूर्वक त्याला नमस्कार करायला पाहिजे। देव देवांची अधिष्ठाने, सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने, या कारणे नमस्कार करणे, देवाला सद्गुरूला नमस्कार करायला पाहिजे।

करायला हवाच जर परमार्थ करायचा असेल तर. त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, नम्रता पाहिजे, ती नमस्कार आणि नम्रता येते. पूजा केल्याने भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो. तसे इथं नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. एखाद्या मन व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर काही विकल्प असेल, नमस्कार करावा. आपणच प्रथम नमस्कार करावा, सहजच तो विकल्प दूर होतो. काही एकमेकांमध्ये जर का वेळावाकडा विचार असेल तर तोही दूर होतो. नमस्कारे सख्य घडे, आणि त्यामुळे सख्य घडतं नाना सत्पात्रासी. सत्पात्र जर असेल आणि आपणच प्रथम त्यांना वंदन जर केलं तर सहजच सख्य घडतं. नमस्कारे दोष जाती, नमस्कार करणारातले दोष जातात. मी कुणीतरी आहे हा जो भाव असतो तो जाऊन आपल्यापेक्षा मोठी मंडळी आहेत हा विचार मनात येतो आणि आपल्याकडे लीनता घेतल्याने दोष कमी होतात. नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधानी. जर कोणाचं आपल्याशी जी सख्य असेल, नातं असेल, मैत्री असेल, ही जर का मोडलेली असेल तर पुन्हा नमस्काराने ती जडण्याची शक्यता असते. नमस्कारे कृपा उचंबळे, सद्गुरूंना जर नमस्कार केला, भगवंतांना नमस्कार केला, त्यांची कृपा सहजच उचंबळून येते. नमस्कारे प्रसन्नता पबळे, त्यांनी प्रसन्न होतात, सद्गुरु प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात. नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी, तो साधक पाहिजे आणि ते गुरुदेव पाहिजे. तर साधकाला दुसरं काही नको असतं, सद्गुरूंची प्रसन्नताच हवी असते. आणि त्या भावाने त्यांनी जर नमस्कार केलेला असेल तर सद्गुरूंना देखील साधकांना जे अभिप्रेत असतं तेच देण्यासाठी सद्गुरूंचा जन्म असल्यामुळे असा जर साधक त्याच्या ठिकाणी शरणागत आला, त्यांनी जर वंदन केलं तर सद्गुरूंची कृपाही त्याच्यावर घडते. निःशेष करिता नमस्कार, हा नमस्कार सुद्धा निःशेष करायचे, काही मागत ठेवून नाही, काही वगळून नाही. अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिह, सर्वच्या सर्व अर्पण करायचंय असा निःशेष करिता नमस्कार. नासती दोषांचे गिरीवर, अनेक दोष घडत असतात आपले, अनेक कर्म आपण करत असतो त्या कर्मामधून दोषच असतात. पण जे कर्म आपण करत असतो देह मन बुद्धीनं, त्या देह मन बुद्धीमध्ये अनेक दोष असतात, त्यामुळे ते दोष कर्मात येतात. साहजिकच आपलं कर्म देखील दूषित होतं. सहजन कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत असं भगवंतांनी म्हटलंय. तर ते दोष जायला हवे असतील तर नमस्कार करावा. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी, आणि या वंदन भक्तीनं परमेश्वराची कृपा होते. नमस्कारे पतित पावन, पतित मंडळी असतात ती पावन होतात. नमस्कारे संतांसी शरण, संतांना शरण जाणं घडतं. आणि नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे, महत्वाची जर काही गोष्ट असेल तर जन्म मरण दूर जातो. याचा अर्थ असा की ज्या देहाला जन्म मरण आहे त्या देहापासूनच हा वेगळा होतो. त्या देहाची जी अहंता असते ती जायला हा नमस्कार उपयोगी पडतो. मी कोणीही नाही, माझं काहीही नाही, मला काहीही नको, अशा तऱ्हेचा भाव जो आहे तो निर्माण होणं आवश्यक असतं. त्यामुळे या नवविधा भक्तीमध्ये हळूहळू हळू हा देहभाव कसा जातो आणि शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत निःशेष कसा सर्व गोष्टी जातात ते बघण्याजोगं आहे. परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला, काही चूक घडलेली आहे, चूक झाली हे लक्षात आलेलं आहे, त्यांनी येऊन साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. ज्याला नमस्कार केला असेल त्याचं कर्तव्य काय आहे तर त्याला क्षमा करणं. ह्याच्या पक्षी यांनी नमस्कार करून माझं चुकलेलं आहे हे दर्शवलेलं आहे, आणि मग ते जरी चुकीचं असलं तरी मोठ्या माणसाचं काम आहे की त्याच्यावर क्षमा करणं. नमस्कार असं आता आणखी एक समर्थ या ठिकाणी सांगतात की नमस्कार करण्यामध्ये आपलं काहीही जात नाही, तरी देखील आपण नमस्कार का करत नाही. नमस्कार असं वेचावे न लगे, किती पैसे पडतात का एक नमस्कार करायला, व काही पैसे द्यावे लागतात असं आहे का? नमस्कार असं कष्टावे न लगे, काय कष्ट पडतात त्याच्यामध्ये नुसता एक नमस्कार घालण्यामध्ये. नमस्कार असं काहीच न लगे, उपकरण सामग्री, पूजा करायची असेल तर सामग्री तरी पाहिजे, नमस्कार करायला काय पाहिजे, काहीच लागत नाही, दोन हात आणि एक मस्तक. पण ते नमवायला माणसाला मोठे कष्ट वाटतात, अपमान वाटतो, मी कुणीतरी आहे नमायचं कसं असं वाटत असतं. तर हा अहंकार जाण्यासाठी ही वंदन भक्ती अतिशय उपयोगी पडते. नमस्कार ऐसे नाही सोपे, दुसरी गोष्ट अशी अत्यंत सोपं आहे नमस्कार करणे. नमस्कार करावा अनन्य रूपे,

पण त्याच्यामध्ये मात्र अनन्य भाव असा, तूच एक आहेस, मी कोणी नाही असा भाव पाहिजे. नाना साधनी साक्षपे कासया शिणावे. वंदन भक्तीनं हे जर प्राप्त होत असेल, त्यांची कृपा प्रसन्नता मिळत असेल, तर इतर नाना साधनं करण्यामध्ये कशाला शिणायचं आहे? वंदन करावं ना. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जर एखादा साधक शरणागत झाला असेल तर त्याची काळजी घेण्याचं काम ते सद्गुरु संत करत असतात, कारण हा त्यांना शरणागत झालेला आहे. शरणागताची आहे चिंता, तो परमेश्वर, तो सद्गुरु. आणि मग काय करता, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. कारण साधक आहे, साधकाला भगवत चरणाशी लीन व्हायचं असतं. मग ते काम संत सद्गुरु करतात की साधक शरणागत आलेला आहे, तेव्हा त्यांचं जे काम आहे तो मार्ग दाखवणं आणि काय केलं असता भगवत चरणी लीन होता येईल हे सांगणं हे सद्गुरु करत असतात. म्हणून या कारणे नमस्कार श्रेष्ठ, म्हणून वंदन भक्ती श्रेष्ठ आहे. नमस्कारे ओळती वरिष्ठ, मोठी मोठी मंडळी देखील नमस्काराने आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे वंदन भक्ती हे करायला पाहिजे असं समर्थाने याच्यात स्पष्ट सांगितलं. हरिओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, भक्तिसुधा वरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं स्वागत करते. मिलिंदादा, तुमचंही स्वागत.
5: नमस्कार.
4: आपण गुरु शिष्यांच्या नात्याबद्दल बोलत होतो. मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची मला एक कथा आठवते. नाही, मला एकदमच ती आठवली. वड्याची अशी काहीतरी कथा आहे.
5: हो हो,
4: त्या आम्हाला सांगाल का ती?
5: हो, नक्की सांगतो. तर गुरु आपल्या शिष्याची वेळोवेळी कशी परीक्षा घेतात याचं हे फार सुंदर उदाहरण आहे. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमण करत करत एकदा एका गावाच्या वेशीपाशी आले आणि त्या वेशीच्या इथे एका मोठ्या वृक्षाखाली मत्स्येंद्रनाथ साधनेमध्ये बसले आणि गोरक्षनाथ त्या गावामध्ये गेले आणि त्यांनी भिक्षा मागून आणली. ती भिक्षा मागून आणल्यानंतर आपल्या गुरुला ती भोजनासाठी दिली आणि उरलेलं आपण खाल्लं, असा त्यांचा नित्यनेमानी कार्यक्रम सुरू होता. एकदा सकाळी भिक्षा मागण्यासाठी म्हणून गोरक्षनाथ गावात गेले तर एका ब्राह्मणाच्या घरासमोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरामध्ये श्राद्ध कर्म चालू होतं. तर त्या श्राद्ध कर्माचं जे जेवण असतं ते त्या बाईनी गोरक्षनाथांना आणून ताट दिलं. ते ताट घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरूंच्या कडे गेले आणि त्यांच्या समोर ठेवलं. मत्स्येंद्रनाथांनी ते जेवण जेवायला सुरुवात केली आणि जेवता जेवता तो जो वडा होता तो त्यांनी खाल्ला आणि त्यांना तो खूप आवडला. तर गोरक्षनाथांना त्यांनी सांगितलं की मला हा वडा अतिशय आवडलेला आहे, तर मला अजून एक वडा आणून देशील का? गोरक्षनाथांनी गुरु आज्ञा समजून लगेच त्या बाईच्या घरापाशी ते गेले आणि त्यांनी पुन्हा त्या बाईला आई भिक्षा वाढ म्हणून हाक मारली. ती बाई घरातनं बाहेर आली आणि तिने गोरक्षनाथांना बघितलं आणि म्हणाली की अरे आत्ताच मी तुला भिक्षा दिलेली होती, तर तू परत भिक्षा मागण्यासाठी का आलास? तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की माझ्या गुरूंना तुम्ही केलेला वडा अतिशय आवडला आहे आणि त्यांनी मला तो परत हवा आहे असं सांगितलं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्या स्त्रीला अतिशय राग आला आणि ती म्हणाली की तुझे गुरु हे स्वतःला आध्यात्मिक समजतात आणि त्यांचा जीव, त्यांची वासना त्या वड्यावर आहे, तर हा वडा मी तुला नक्की देईन जर तू मला तुझा डोळा काढून दिलास, त्याबदली मी तुला हा वडा नक्की देईन. क्षणाचाही विलंब न करता गोरक्षनाथांनी आपला डोळा काढला आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये ठेवला. ती स्त्री घाबरली आणि तिने तो वडा गोरक्षनाथांच्या हातात दिला आणि ती घाबरून बेशुद्ध पडली. इकडे गोरक्षनाथ त्यांच्या गुरूंच्याकडे आले आणि त्यांनी तो वडा त्यांना दिला. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यामधून रक्त येत होतं आणि तिथे डोळा दिसला नाही त्यांना. त्यांनी सगळी हकीकत विचारली. गोरक्षनाथांनी शांतपणे ती हकीकत सांगितली. मत्स्येंद्रनाथ हसले. त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेतलं आणि संजीवनी मंत्राच्या साह्याने त्यांना त्यांचा डोळा पुन्हा तिथे बसवून दिला आणि ती जखम पण भरून टाकली.
4: कसं वाटतं नाही का पण दादा हे सगळं ऐकायला बापरे
5: चमत्काराने भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. अर्थात संजीवनी विद्या ही शिवाची विद्याच मत्स्येंद्रनाथांना मिळालेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या गोष्टींची सहज निर्मिती करता येते त्याच्या डोळा हा भाग आहे. त्यामुळे आपल्याला तसा अनुभव नसल्यामुळे ही गोष्ट आपल्याला चमत्कार वाटू शकते पण त्यांच्यासाठी ती विज्ञान आहे.
4: बरोबर.
5: याच्यामधून दोन गोष्टी आपल्याला दिसतात की गुरुचं सामर्थ्य केवढं होतं आणि त्याही पेक्षा आपल्याला दिसतं की शिष्याचं गुरुप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण काय एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं दिसतं आपल्याला. ओके नाही म्हणजे या कथेतून आपण हा धडा घेतला पाहिजे की आपण जर एखाद्याला गुरु मानलेला आहे समजा नाथांनाच गुरु आपण मानलेला आहे तर त्यांच्या बाबतीत कुठली शंका न घेता आपल्या भल्याकरिता जे काही ते करतायत जे सांगतायत ते सगळं आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ही वृत्ती मनात ठेवून जर आपण आयुष्य जगलो तर आपलं उत्थान नक्कीच होणार आहे.
4: खूपच अनोखी कथा होती. ऐकल्यावर एकदम असे शहारे आले अंगावरती.
5: खरंय
4: दादा.
5: हा
4: कधी कधी मला असा प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्याचं नेमकं उद्दिष्ट काय. कारण आजकाल जो तो उठतो तो लाईफ पर्पज बद्दल बोलत असतो.
5: हो
4: तर नाथांनी त्याबद्दल काही सांगितलेलं आहे का.
5: हो जसं आपण नेहमी म्हणतो की नाथ वन लायनर मध्ये खूप गहन गूढ ज्ञान देतात जे प्रॅक्टिकली रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं. तसं एक दिवशी त्यांनी सांगताना मला म्हटलं तुम अपने लक्ष्य से भटक रहे हो इतना भी भटक नहीं जाना कि लक्ष्य क्या था यही तुम भूल जाओगे और शायद उस लक्ष्य तक वापस पहुंचना तुम्हारे लिए असंभव हो जाए. संपल्या. या चार ओळींमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचं लक्ष्य काय आहे हे ज्याला माहीत नाही त्याला मी एक्सप्लेन करून सांगतो जे नाथाने वेळोवेळी सांगितलं आणि ज्याला हे लक्ष्य माहिती आहे त्यांनी ते विसरू नये याची त्यांनी त्याला ताकीद दिलेली आहे. आणि पुढे खतरा काय आहे आगे क्या खतरा आहे ते पण सांगितलं की एवढा तुम्ही जर विसरून भटकत गेलात तर पुन्हा उलटं येणं तुमच्यासाठी कठीण. तर माणसाचा जन्मच मुळात त्याच्या परमतत्व या आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाण्यासाठी झालेला आहे आणि त्यासाठीची साधना तप ज्ञान अशा सगळ्या माध्यमातनं जात असताना बंधन मुक्त होणे म्हणजे मुक्ती मिळवणे मोक्ष प्राप्त करणे आणि परमतत्व जागृत होणे यासाठी आत्मज्ञानी बनणे हा सगळा प्रवास त्याच्या आयुष्यामध्ये घडणं गरजेचं आहे. आपण म्हणू की या जगामध्ये सगळे जीव हे जन्माला आले की त्यांचा एक सांसारिक पट असतो त्याच्यावर न जाण्याचा साधा सोपा सुलभ असा विचार असतो. हो की नाही. तसंच माणसाचं पण आहे की बेसिक शिक्षण घ्यायचं लग्न करायचं उत्तम नोकरी करायची सगळ्या सुखाच्या सोयी निर्माण करायच्या आणि आनंद घेत घेत जगत जगत मृत्यूला पोहोचायचं. पण हा सगळा प्रवास करून जर आपण त्याची गोळाबेरीज केली आणि ती जर शून्य येत असेल त्याच्यातनं काहीच आपल्या हाती लागत नसेल तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये याची जाणीव जेव्हा ऋषींना झाली साधनेतनं तेव्हा त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातनं म्हणजे ते वेद असतील उपनिषद असतील गीता असेल वेगवेगळे धर्मग्रंथ असतील त्याच्या माध्यमातनं सामान्य माणसाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या आयुष्याचं मुख्य लक्ष्य उद्दिष्ट आहे ते उत्थान आहे. हा इथे जगण्यासाठी लागणारा जो प्रपंचाचा भाग आहे तो तुला फक्त आवश्यकतेपुरताच करायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्तीची मागणी तुझ्या मनात निर्माण व्हायला लागली की समजायचं की षड्रिपूंचा तुझ्यावरती हल्ला झालेला आहे. तुला लोभ सुटलाय मोह झालेला आहे संभ्रम निर्माण झालाय मायेचं तुझ्यावरती राज्य निर्माण झालेलं आहे आणि तू बंधनात अडकून पडत चाललाय जास्तीत जास्त. जेवढं जास्त हवंय तेवढी बंधनं जास्ती आणि ते मिळवण्यासाठीच्या धडपडीमध्ये सगळ्यात जास्त अनमोल किंवा अमूल्य असलेलं जीवन जे आहे ते जगायचं तुझं राहून गेलेलं आहे आणि मूळ उद्दिष्टापासून तू लांब गेलास, म्हणजे तू जर पूर्वेला जायचं त्याच्याऐवजी उलट्या दिशेला म्हणजे पश्चिमेच्या दिशेला जर तू चालत राहिलास तर पूर्वेला कधी पोहोचू शकणार नाही. तर जिथे उगवती आहे तिथे जायचंय, जिथे मावळती आहे तिथे जायचं नाही. तर भौतिक जग हे मावळतीचं जग आहे आणि आत्मज्ञान किंवा उत्थान हे उगवत्याचं जग आहे. या दोन्हीतला फरक आपल्याला सगळ्या ज्ञानवंतांनी वेळोवेळी सांगितलेला आहे.
4: मला दादा गाण्याची गोळ आठवली, निकले थे कहा जाने के लिए, पहुंचे हैं कहा मालूम नहीं.
5: क्या बात है, क्या बात.
4: असंच आहे ना, हे हरवणं, लक्षच हरवून जाणं.
5: नाथांनी अनेक गाण्यांमध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे, सत्य नहीं ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, जिसका नहीं है कोई किनारा, ना मिलेगा तुझको कोई सहारा. याच्या कडव्यांमध्ये ते अजूनही खूप डिटेल मध्ये जातात आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर अशी असंख्य गाणी नाथांनी आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये या वनलायनर मध्ये जे सांगितलंय की तू तुझं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते विसरू नकोस, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी ज्या करत असतोस त्या करताना तुला तुझ्या अंतिम उद्दिष्टाकडे नजर ठेवायची. हो की नाही? पर्वताच्या शिखरावरती जात असताना तुला वाटेमध्ये अनेक गोष्टी लागतील, त्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाहीये, त्या पास करायच्यात आणि पुढे जायचंय. हे करताना तुला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कर, त्या घे आणि पुढे जा. आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो की आपण तिथेच थांबतो, अडकतो आणि तिथेच राहतो, तिथेच थांबतो, पुढे जात नाही. पुढे जाण्याची प्रक्रिया आहे ती डोक्यात सतत राहावी, म्हणून हा त्यांनी अशा पद्धतीने अतिशय हार्ड हिटिंग संदेश दिलेला आहे.
4: खूपच छान वाटलं हे ऐकून आणि डोळ्यात अंजन घालणारा असा हा संदेश आहे.
5: हो खरंच आहे, नाथपंथाचं हे वैशिष्ट्य आहे की अतिशय प्रेमाने पण अतिशय कडक शिस्तीमध्ये साधकाला किंवा शिष्याला साधनेच्या माध्यमातून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी जेव्हा नाथपंथातले हे योगी सिद्ध योगी घेतात तेव्हा ते अतिशय काटेकोरपणे त्या मार्गावरून साधकाला चालण्यासाठी प्रेरित करतात. याचं उदाहरण मागच्या एका एपिसोडमध्ये मी दिलं की मच्छेंद्रनाथांनी एक दिवस राहिलेला असताना गोरक्षनाथ ती साधना सोडून आले, म्हणून प्रेमाने भेटून पुन्हा गोरक्षनाथांना 12 वर्षाच्या साठी साधनेला तपासाठी जाण्यासाठी आदेश दिला. तर अनेक वेळेला मी अनुभवलंय की अतिशय कठोर अशी वाक्य नाथांच्या कडून मला आदेश म्हणून येत असतात. अनेक वेळेला शॉकिंग असतात ही वाक्य, पण दॅट इज द रिअल ट्रूथ. आपल्याला सगळं गुढी गुढी गोडगोड जीवन जगण्याची सवय असल्यामुळे हा जो सत्याचा किंवा रियालिटीचा ट्रूथचा हार्शनेस आहे, कठोरपणा वाटतो, तो आपल्याला झेपत नाही. तर नाथपंथामध्ये तुम्ही प्रवेश केलात की ही सत्याची जाणीव करून देणारी साधना जी आहे ती तुमच्यापर्यंत नाथ पोहोचवतातच. त्यालाच तुम्ही आता जे म्हणताय की डोळ्यात अंजन घातलं, अशा वनलायनर पुढे घेणार आहोत ज्या भयंकर सुंदर पण आहेत पण ते आपल्याला डायरेक्ट हिट करतात.
4: खरंच ही गोष्ट सत्य आहे दादा. महाराष्ट्रात नाथपंथाचं जे सातत्य नांदत आहे ते संतांच्या परंपरेतून आहे. आणि असं म्हटलं जातं की खुद्द गोरक्षनाथांनी ज्या काही पूर्वी उदयाला आलेल्या साधनेच्या प्रथा होत्या आणि त्यातल्या काही विकृत बनल्या होत्या, तर त्या सगळ्या दुरुस्त करून आणि ज्या चांगल्या होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि साधना प्रवाहाला त्यांनी आपलं समर्थ नेतृत्व दिलं, एक दिशा दिली. मला वाटतं तो हा शिस्तीचाच भाग असावा.
5: अगदी खरे, आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या बाबतीतही ते दिसतं. काय होतं की एक संकल्पना जी वेदांमधून किंवा उपनिषदांमधून परंपरेमध्ये आलेली असते, अनेक पुढच्या पिढी जेव्हा येतात त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या विचारांमुळे किंवा अभ्यासामध्ये त्याचं जे ज्ञानार्जन झालेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या संकल्पना पेरल्या जातात आणि मग त्या सगळ्या पुन्हा ग्रंथांमध्ये किंवा चलनामध्ये आल्या की त्या संपूर्ण परंपरेच्या मध्ये एक विकृती निर्माण झाल्यासारखं होतं. तर अशा शंकराचार्यांच्या बाबतीतही आपल्याला दिसतं की त्यांनी अशा अनेक विकृती समाजातल्या चलनात असलेल्या परंपरेतनं त्या बाजूला काढल्या आणि ज्या योग्य होत्या त्या रुजवल्या. तसंच गोरक्षनाथांच्या बाबतीत दिसतं की मदिरा, मच्छी, इतर व्यसनं अशा या अनेक विकृती समाजामध्ये निर्माण झाल्या होत्या त्या त्यांनी नाहीशा केल्या आणि हेल्दी समाजासाठी ज्या चांगल्या होत्या त्या त्यांनी रुजवल्या.
4: आणि मला वाटतं की ही एका अर्थी स्वच्छता मोहीमच आहे. आणि ती समाजाच्या हितासाठी करणं पण जरुरीच असतं, यात काही शंका नाही. विशेषतः आध्यात्मिक साधनेमध्ये अशा गोष्टी घडणं हे खरंच समाजासाठी खूप घातक आहे, व्यसनांच्या किंवा इतर वाईट चालीरीतींच्या.
5: खरंय, आपण नवीन घर घेतो तेव्हा सगळं स्वच्छ चकचकीत असतं, वापर सुरू झाला की त्याच्यामध्ये कचरा येतो, घाण निर्माण होते, ती आपण स्वच्छच करतो.
4: बरोबर,
5: तशीच समाजामध्ये परंपरेमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात, त्या वेळोवेळी स्वच्छ करणं हे त्या ज्यांना आपण नायक म्हणतो समाजाचे, राम असतील, कृष्ण असतील, शंकराचार्य असतील किंवा गोरक्षनाथ असतील, यांनी तेच कार्य केलेलं आपल्याला दिसतं.
4: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
1: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोते हो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भिंपलास.
2: मला रेवत पाहिजे ना.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भारतीय सौर दिनांक 23, सौर महिना ज्येष्ठ 1948। विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी अर्थात 13 जून 2026। आजचं नक्षत्र आहे कृत्तिका नक्षत्र। आज शिवरात्री आहे,

स्वामी वरदानंद भारती म्हणतात, विहित कर्म म्हणजेच भगवंताचं कार्य पार पाडण्यासाठी व्यवहारामध्ये चार चौघांसारख्या वागणाऱ्या निष्काम पुरुषालाही कामक्रोधादींचा संपूर्ण त्याग करून चालत नाही। साधन म्हणून या विकारांनाही प्रसंग विशेषी जवळ बाळगावंच लागतं, पण यामुळे एक दोष निर्माण होतो, तो असा, आम्ही सामान्य जन अशा महात्म्यालाही मग सामान्यच समजतो। त्याच्या जवळचे काम क्रोध हे आमच्याच हितासाठी त्याने जवळ ठेवलेले सेवक आहेत, विशिष्ट कामासाठी स्वीकारलेली ती हत्यारं आहेत, तो त्यांचा स्वामी आहे, त्यांच्या अधीन झालेला नाही। हे लक्षात न घेता आम्ही त्या महात्म्यालाही आमच्यासारखाच समजतो। कामक्रोध म्हणजे कामक्रोध, ते आमच्याजवळ जसे असतात, ज्या स्वरूपात असतात, तसेच सर्वत्र असणार अशी आमची बालबोध समजूत असते, पण आमच्या या गबाळ्या समजुतीमुळेच त्या थोर पुरुषाचा आमच्याकडून कळत न कळत अपमान होतो, अनादर होतो। यात त्या महात्म्याचं काहीच वेचत नाही। आम्ही मात्र त्या महात्म्यापासून होणाऱ्या आमच्या लाभाला मुकतो। महात्म्यांनी सामान्यांसारखं अवश्य वागावं, वागलं पाहिजे, ते तसं बहुधा वागतातही, पण आम्ही मात्र त्यांना सामान्य समजता कामा नये। त्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे, उपकार जाणले पाहिजेत। आपल्या शास्त्रामध्ये एकमुखी विधानं बरीच आहेत, ती प्रतिमुखी तशीच मानून चालत नाहीत। यासाठी महात्म्यांचं महात्म्य लक्षात घेऊन समाजाने त्यांचे उपकार मानलेच पाहिजेत। काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। मला निरंतर सावध ठेवणाऱ्या संतांचे किती उपकार मानावेत, असं तुकाराम महाराज म्हणतात ते यासाठीच। आम्ही आमच्या जीवनात सगळंच सारखं समजतो, कुठेतर विशेष विशेष असतं ते जाणून घेतलं नाही, आदरणीय श्रद्धास्थानं राखली नाहीत, चांगलं काय आणि कसं ते समजून घेतलं नाही, चांगल्याला चांगलं म्हणून गौरवलं नाही, तर आमचीच हानी त्यात होते। चांगल्याला चांगलं म्हणण्याने दोन लाभ होतात, अपरिपूर्ण चांगल्याला चांगलं राहण्याची प्रेरणा मिळते, आणि चांगल्याला होणाऱ्या गौरवामुळे इतर दुःख उपेक्षणीय मानून तो चांगलं राहण्याचा आणि चांगुलपणा वाढवण्याचा उत्साहाने प्रयत्न करतो, हा पहिला लाभ। आणि दुसरा म्हणजे जो चांगला नाही त्याला गौरवाच्या लोभाने चांगलं होण्याची इच्छा निर्माण होते। चांगुलपणा हा आदर्श आहे हे पटतं। संतांना सामान्य समजण्याने हे सगळे लाभ नाहीसे होतात, यासाठीच संत ओळखावा लागतो। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं अर्धदैहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला. आता ती योग्य काय करावं, कुठे जावं, म्हणाली मुनी आम्ही तुमच्याच आश्रमात येऊन राहतो, आपलीच सेवा करतो. आणि त्याप्रमाणे औरव मुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्या दोघी पत्नी त्या ठिकाणी येऊन राहिल्या. आता ह्या दोघी पत्नींच्यामध्ये जी ज्येष्ठ राणी आहे तिला हिच्याबद्दल जरा असूया वाटू लागली, आणि म्हणून तिने हिला हिच्यावरती विषप्रयोग केला. तिला विष दिल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आहे, ते विष तिच्या पोटात तसंच पडून राहिलं. पुढे बालकाचा जन्म झाला, परंतु औरव मुनी अधिकारी होते, त्यांना माहीत होतं की हिला विषप्रयोग झालेला आहे, आणि हिच्या पोटात त्या गर्भाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्या औरव मुनींनी ते विष वेगळं ठेवलं आणि त्या विषाचा निचरा त्या बालकाच्या जन्माबरोबर झाला. आणि गर म्हणजे विष, विषाच्या सहित जो जन्माला आला त्याचं नाव त्यांनी सगर असं ठेवलं. आणि म्हणून त्या सगर नावाचा हा तिचा त्याचा जातकर्म संस्कार वगैरे सगळं काही झालं, त्याला अनेक विद्यांचं शिक्षण दिलं गेलं आणि मुलगा मोठा झाला, बुद्धीनी संपन्न झाला. आणि मग त्या मुलांनी आपल्या आईला एकदा प्रश्न विचारला की आई माझे वडील कुठे आहेत मला तू सांग. आणि हे जे सगळी परिस्थिती आहे, मी आजपर्यंत मोठा झालो पण वडिलांच्या शिवाय मोठा होताना मला फार दुःख झालं, या नारद पुराणात त्याचं वर्णन फार चांगलं केलं आहे. ते म्हणाले की जसा धर्महीन मनुष्य आहे किंवा मूर्ख मनुष्य आहे तो जसा परलोकामध्ये इहलोकामध्ये निंदित होतो, तीच दशा म्हणाले पितृहीन पुत्राची होते ज्याला वडील नसतात. म्हणाले जशी चंद्राच्या शिवाय रात्र, कमळाच्या शिवाय तलाव, म्हणाले तसंच अवस्था पितृहीन बालकाची होते. धर्महीन मनुष्य आणि कर्महीन गृहस्थ, गायी आदी पशुहीन असलेला वैश्य तसाच पित्याशिवाय असलेला पुत्र शोभत नाही असं तो आपल्या आईला म्हणतो की सत्यरहित वचन आहे, साधू पुरुषाशिवाय सभा आहे, दयाशून्य तप जसं व्यर्थ जातं तशीच अवस्था तो म्हणतो पितृहीन बालकाची होते. नंतर वृक्षाविना वन आहे, म्हणाले जलाशिवाय नदी आहे, म्हणाले वेगरहित घोडा आहे, तशीच स्थिती म्हणाले पित्याशिवाय बालकाची होते. फार वर्णन सुंदर केलं आहे. आणि तो आपल्या आईला म्हणतो की असा मी पितृहीन बालक आहे, अत्यंत दुःख आहे मला, आणि पुत्राचं हे इतकं विव्हल होणारं बोलणं ऐकलं. आणि त्यानंतर त्या मातेनी त्याला सांगितलं की कोण शत्रू आहेत, कोणी तुझ्या पित्यांचा अपमान केला किंवा निंदा झाली वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे तो म्हणाला मी आता त्यांचा नाश करीन, आणि अशी प्रतिज्ञा करून तो निघाला. औरव मुनींना प्रदक्षिणा घातली. आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की आपण आता फक्त देवाला प्रदक्षिणा घालण्याचा संकेत चालू ठेवला आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही श्रेष्ठ पुरुषांना, मातेला, पित्याला आपण जसा आज नमस्कार करतो मोठ्यांचा आदर म्हणून, तसं पूर्वी त्यांना प्रदक्षिणा घालण्याची एक पद्धती होती. त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि औरव मुनींच्या आश्रमातून बाहेर पडला. बाहेर पडल्यावरती त्याला बाहेर कुलपुरोहित वसिष्ठ महामुनी भेटले. सगरांनी त्यांना प्रणाम केला. त्यांच्याकडून अनेक अस्त्र, अनेक शस्त्र, अनेक मंत्रविद्या त्यांनी ग्रहण केल्या आणि मोठा श्रेष्ठ सबल झाला. आणि जो त्यांनी युद्धामध्ये शक, यवन आणि इतर राजे म्हणजे इतर कुलामधले राजे, इतर वंशातले राजे, त्यांचा पराजय केला आणि प्राणभयानी बाकीचे राजे
त्या ठिकाणी शरण आले. तो म्हणाला, आता हे शरणागत येऊन काय उपयोग आहे, मी ह्यांचाही पराजय करतो. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, हे शरण आले आहेत ना, त्यांचं रक्षण कर, सगरा ऐक माझं. तेव्हा सगर त्यांना म्हणाला की गुरुदेवा, ह्या अशा दुराचारी लोकांच्या ठिकाणी तुम्ही का म्हणून अनाठाई दया दाखवता, कारण हे शत्रू म्हणाले दास बनून आलेले आहेत, यांचं ढोंग आहे. जसं म्हणाले एखादी चारित्र्यहीन स्त्री सौहार्दाचा व्यवहार करते, किंवा साधू म्हणजे सापानी जरी साधुता दर्शवली तरीसुद्धा तो त्या विषापासून दूर जात नाही किंवा डंख केल्याशिवाय राहत नाही, तसं म्हणाले यांच्यावर कुणी विश्वास ठेवावा, आपण यांच्या प्राणाचं रक्षण करू नये असं मला वाटतं. आणि वसिष्ठ मुनींना तो म्हणतो, मला युद्धाकरता परवानगी द्या. परंतु वसिष्ठ मुनींनी त्याला सांगितलं की माझं ऐक आणि त्यांना अभय दे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसिष्ठांनी जो उपदेश केला की ही कर्मानी बांधलेली आहेत, तुझ्यासमोर जेव्हा ती पराजित झाली आहेत तेव्हा आत्ताच ती मृतवत झालेली आहेत, त्यांना आणखीन तुला मारण्याचं काय कारण आहे. या शरीर हे आहे हे पापातून जन्माला येतं, आणि जे काही कर्माचे भोग आहेत ते ह्यांना भोगू दे आणि ते भोगून त्यांना जाऊ दे, कारण तू क्षत्रिय वीर आहेस, तुला अनाठाई यांना मारण्याचं काही कारण नाही, आणि यांना मारून तुला कोणती कीर्ती मिळणार आहे, असं वसिष्ठांनी सांगितलं, त्यांचं ऐकलं आणि सगरराजांनी त्यांना क्षमा केली. या सगरराजाच्या दोन पत्नी आहेत, एक केशिनी आणि दुसरी सुमती आहे. त्या विदर्भ राजाच्या राजा काश्यपाच्या त्या दोघी कन्या आहेत. आता त्यांना पुत्र नाही आणि त्यांनी औरव मुनींनी त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वर दिले, पण त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी एकीला एकच पुत्र होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील, तर आता ह्यातलं कुणी काय स्वीकारायचं आहे ते बघा म्हणाले, आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वर मागावा म्हणाले. औरव मुनींनी केशिनीनी सांगितलं की मला एक पुत्र चालेल, राणी सुमतीनी सांगितलं मला 8,000 पुत्र माझ्या ठिकाणी झाले तर चालतील. या सगर राजाचा हा वंश चालवणारा हा जो पुत्र आहे त्याचं नाव असमंजस आहे, आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच चमत्कारिक आहे. आणि हिचे जे 60,000 पुत्र आहेत, आपल्याला माहिती आहे की कौरवांच्या ठिकाणी सुद्धा 100 कौरव आहेत, हे 60,000 पुत्र आहेत. आपण जर वाल्मिकी रामायणामधली जर कथा बघितली तर त्यामध्ये त्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे की आज ज्या टेस्ट्यूब बेबीज आहेत ना ती पद्धती आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी रामायणात, आता आपला तो विषय नाही म्हणून, पण त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या सगर राजाच्या इथे की यांच्याकरता जशी एखादी इन्स्टिट्यूशन उभी करावी, आता ह्या 60,000 एखादं विद्यापीठ असावं, विद्यार्थी असावेत त्याच्यात, तसं हे 60,000 निर्माण व्हायचं आहे, तर त्यांच्याकरता किती नोकर चाकर, त्यांच्याकरता किती सांभाळणार आहे, त्यांना जन्माला घालण्याकरता केवढी मोठी प्रयोगशाळा, ते सगळं मोठं खटलं आहे. त्याचं वर्णन त्यांनी वाल्मिकी रामायणात केलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे, कोणत्याही संस्काराशिवाय आवश्यकता म्हणून जो जीव जन्माला घातलेला आहे, आज आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर एकदम छोटे छोटे रोबोज तयार केले तर काय होईल, असे 60,000 रोबोज आहेत अशी कल्पना करता येईल आपल्याला की एका विशिष्ट कार्याकरता त्यांची नियुक्ती आहे किंवा त्यांचा जन्म आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की त्या असमंजसाला एक पुत्र झाला, त्याचं नाव अंशुमान आहे आणि तो अतिशय सज्जन आहे, तो उत्तम आहे.

ह्या सगरपुत्रांचा नाश होईल. आणि कपिल महामुनींच्या ठिकाणी केलेला हा जो त्यांनी एक प्रार्थना आणि जो विनंती वजा अर्ज आहे त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये पुढच्या काळामध्ये आता सगर राजांनी अश्वमेध करावा असं जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, त्या अश्वमेधाचा जो घोडा आहे सगळं वर्णन या पुराणात कथा खूप सविस्तर नाही आहे. तो जो अश्व आहे तो पळवून नेला इंद्राने, कारण ह्याचा अधिकार मोठा, त्यामुळे तो अश्व गेला आणि त्यानंतर तो लपवून ठेवला. जिथे कपिल महामुनी तपाला बसलेले होते त्या ठिकाणी त्या अश्वाला नेऊन ठेवला. आता त्याला शोधायचा तो कुठे नेलं आहे, तेव्हा तो पाताळात आहे. त्यासाठी त्यांनी पृथ्वी खोदून मार्ग निर्माण केला पाताळापर्यंत जाण्याकरता. शेवटी ते सगरपुत्र त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचले. तिथे त्यांनी पाहिलं तर सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते कपिल मुनी तपाला बसलेले आहेत. आता ही मूळचीच खोडसाळ मुलं, त्या तपास बसलेल्या त्या कपिल मुनींना त्यांनी छेडायला सुरुवात केली, त्यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्या समाधीचा भंग केला. आणि कपिल मुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातला जो अंगार आहे, आग आहे, त्या आगीमध्ये हे 60,000 सगरपुत्र भस्मसात झाले. आणि मग आता ह्या शोकसागरामध्ये बुडण्याचीच वेळ आली की हे सगळे पुत्र गेले. पण वर्णन असं केलं आहे की सगर राजाला दुःख झालं नाही, ते म्हणाले ते त्यांच्या कर्मानी त्यांना जो भोग भोगावा लागला तो भोग त्यांनी भोगलेला आहे. आता यज्ञ राहिला ना, कारण हे तिथं अडकलंय, तो पशु आला पाहिजे वरती. यज्ञाकरता पशु नाही आला तर तो यज्ञ जो थांबून राहिला आहे तो पुरा कसा व्हायचा. मग आणि आता सगर राजा त्याच्या बाजूनी हे सगळं बघता, आता त्यालाही पुत्र पाहिजे, कारण तोपर्यंत अंशुमान गेला, हे 60,000 पुत्र गेले, अंशुमान नाही तो असमंजस गेला. आणि आता त्यांनी पुत्र नाही अशी स्थिती होऊ नये म्हणून आपल्या नातवालाच दत्तक घेतला आणि नातवाला दत्तक घेऊन तो पुत्र झाला. आता त्याला सांगितलं की आता काही करतो पशु आण, त्याप्रमाणे अंशुमान त्याला धुंडाळून आणण्याकरता निघाला. आणि तो तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं कपिल महामुनी बसलेले आहेत, त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पुत्रांनी जी दुष्टता केली त्याकरता मी आपली क्षमा मागतो आणि जे घडलं आहे ते आपण उदार मनाने सोडून द्या आणि हा जो यज्ञीय पशु आहे तो आम्हाला द्या. आणि म्हणाले दुसरं दुःख मला असं आहे की शेवटी हे सगराचे पुत्र आहेत आणि यांना कुठला आता म्हणजे गती काय, यांना कुठला लोक मिळणार, तर अर्थात हे नरकातच असणार. आता त्यांची परिस्थिती काय, त्यांचं जीवन कसं जाईल, काय होईल, ह्याची धास्ती आम्हाला, काळजी आम्हाला वाटते. तर त्यांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, तुझा पौत्र म्हणजे तुझा जो नातू आहे, म्हणजे जो दिलीपाचा पुत्र भगीरथ आहे, तो भगीरथ यांच्याकरता गंगा अवतरण करून मी गंगेला पुन्हा इथे प्रकट करील आणि त्या गंगेच्या जलानी ह्यांना पवित्र करून ह्यांना पुन्हा स्वर्गलोकाला पाठवील. आता म्हणाले तुझा यज्ञ पशु तू घेऊन जा, तुझा यज्ञ पुरा कर. हा पितामहापाशी म्हणजे आता दत्तक वडिलांच्याकडे आलेला आहे आणि त्यांनी त्यांना तो पशु दिला. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पुरा झाल्यानंतर या अंशुमानाला दिलीप नावाचा पुत्र झाला, दिलीप पुत्राला भगीरथ नावाचा पुत्र झाला. ह्या भगीरथांनी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि शिवाची आराधना करून त्यांनी गंगेच्या साह्याने आपल्या पितरांना उद्धार करावा ह्या दृष्टीने त्यांनी तो म्हणजे प्रयत्न सुरू केला. आता एक अध्याय संपवताना ते बंद करतात आणि पुन्हा तो अध्याय पुढे चालू करतात. आणि मग ते म्हणाले की कश्यप नावाच्या ह्या मुनींनी जेव्हा बघितलं, हा विषय इथे आत्ता थोड्यापुरता थांबलेला आहे. आता ज्यांच्या ठिकाणी असुर आणि सुर म्हणजे देव आणि दानव यांची निर्मिती झाली आहे, असे कश्यप मुनी आणि त्यांच्या पत्नी दिती आणि अदिती या दोन पत्नी आहेत. तर अदितीनी देवांची निर्मिती केली, दितीनी दैत्यांची माता आहे. हिरण्यकश्यपू हा दैत्यांच्या ठिकाणचा सर्वात मोठा बलवान, अतिशय शूर असा राजा, समर्थ असा राजा, त्याचा मुलगा प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा संत म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषच होता. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचन हाही ब्राह्मण भक्त होता, मोठा आचरण संपन्न होता. आणि विरोचनाचा पुत्र बली होता, बलीही तसाच आचरण संपन्न होता, तोही असाच श्रेष्ठ होता, तेजस्वी होता, प्रतापी होता. त्या बलीनी पुष्कळ पृथ्वीचं तर राज्य उपभोगलंच,
पण त्याचं सामर्थ्य इतकं होतं की त्यांनी देवांच्यावर स्वारी केली.

आणि देवशत्रु बलीनी स्वर्गावर स्वारी केल्यानंतर इंद्राच्या राजधानीला म्हणजे अमरावतीला वेढा घातला आणि देव आणि दैत्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. त्या दैत्यांनी देवांच्या सैन्यावरती पुष्कळ मोठा शस्त्र आणि अस्त्रांचा मारा करून त्यांना पराजित केलं आणि ते सगळे देव जे आहेत ते स्वर्गातून पळून गेले. स्वर्गातून पळून गेल्यामुळे कुठे कुठे कुठे लपून राहिले, स्वर्ग लोकाचं राज्यही पुन्हा बलीला मिळालं. आणि जे दिक्पाल आहेत त्यांच्याही ठिकाणी अधिकार हा त्यालाच प्राप्त झाला. असा निर्वेधपणाने जणू काही त्रिलोकांचं राज्य हा बली उपभोगत होता. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ही जी देवमाता आदिती आहे तिला अतिशय दुःख झालं आणि तिला असं वाटलं की माझे पुत्र पराजित झाले आणि आज असे परागंदाहून कुठे कुठे राहत आहेत, आपण काय करावं. म्हणून तिने विष्णूचं ध्यान केलं, तपाचरणाला सुरुवात केली, कठोरात कठोर तप करायला सुरुवात केली. पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून तिने तप केलं. त्याच्यानंतर पुढं ती जे तपाकरता जी उभी राहिली, पहिल्यांदा खात पीत होती, जे जे स्वीकारत होती ते सगळं सोडलं आणि आदितीने त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये स्वतःच्या देहाला पुष्कळ कष्ट दिले आणि तपाचरण सुरू केलं. आदितीच्या ह्या ध्यानाने दैत्य विचलित झाले. त्यांनी तिचं ध्यान उतरावं म्हणून आपल्या दाढांच्या मधून अग्नी प्रकट केला, कारण त्यांना कळलं की ही आता देवतांना सहाय्य करण्याकरता हे सगळं करते आहे. म्हणून त्यांनी आपल्या दाढांमधून अग्नी प्रदीप्त केला. त्या अग्नीने त्या दैत्यांना जाळलं आणि बाकीच्याही ज्या ठिकाणी ती तपाला बसलेली होती तिथला सगळा आसपासचा परिसर जळला. परंतु विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने तिचं एकटीचं संरक्षण केलं, तिला दर्शन दिलं, ते प्रकट झाले. त्यांनी सांगितलं की देवमाते, तुझ्या उपासनेवरती तपावरती मी लुब्ध आहे, मी प्रसन्न आहे. आता तुला काय पाहिजे आहे, तुझ्या मनाला जे वाटतं ते तू माग. तेव्हा आदितीने सांगितलं की हे बघा, मी आपल्याकडे काय मागू. पुष्कळ स्तुती केली त्यांची आणि स्तुती करून झाल्यानंतर ती त्यांना म्हणाली की मी आपल्या कृपेला पात्र झाले हेच माझ्या दृष्टीने पुष्कळ आहे, त्याचाच मला आनंद आहे. ह्याच्यापेक्षा मला काही हवं आहे, काही मागावं असं मला वाटत नाही. म्हणाले, तू अंतर्यामी आहेस, तू परमेश्वर आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सगळं जाणतोस. पण म्हणाले, मी दैत्यांच्याकडून पीडित झालेली आहे, मी माझ्या पुत्रांचं ह्यावेळी मी संरक्षण करू शकत नाही. मी दैत्यांचाही वध करू इच्छित नाही, कारण तेही माझेच पुत्र आहेत, त्यामुळे त्यांचा वध करून मला काही पाहिजे आहे असं मी म्हणत नाही. परंतु त्या दैत्यांना न मारता आपण माझ्या पुत्रांना संपत्ती द्या आणि माझ्या पुत्रांना स्थिर करा. त्यावेळी भगवंत म्हणाले की हे देवी, तुझ्या विचारांवर मी इतका प्रसन्न झालो आहे की तुझं कल्याण असो. म्हणाले, मी स्वतःच म्हणाले तुझा पुत्र होईन आणि तुझ्या पोटी जन्माला येईन. कारण म्हणाले, तुझ्या जे तुझ्या पतीची जी दुसरी पत्नी आहे, जी सवत आहे, तिच्या पुत्रांच्या विषयी तुझ्या मनात इतकं वात्सल्य आहे, असं वात्सल्य दाखवणारी स्त्री कुठे बघायला मिळणार. हा तुझा अंतःकरणातला जो भाव आहे तो विलक्षण आहे. आणि नारद पुराणाच्या पूर्वभागात त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे की भगवान विष्णू असं म्हणाले की स्वात्मजे वान्य पुत्रे वा अन्य पुत्रे वा यहा समत्वेन वर्तते न तस्य पुत्र शोकः स्यादेव धर्म सनातनः. म्हणाले, जे आपल्या पुत्रांच्या प्रमाणेच इतरांच्या पुत्रांना लेखतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, संतांचं लक्षण सांगितलं. म्हणाले, आपल्या पुत्रांच्यावरती जे प्रेम आहे तेच सर्वांच्या विषयी प्रेम आहे. हा भाव म्हणाले ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, न तस्य पुत्र शोकः. तुला म्हणाले माते, कधीही पुत्रांचा शोक होणार नाही, कारण एष धर्म सनातन, हा सनातन धर्म आहे. की धर्मानी सांगितलं आहे की हे फल मिळेलच मिळेल. मग आदिती म्हणाली, देवा, की आपण म्हणालात की आपण माझ्या उदरी येणार, पण आपण कसे येणार, मी आपल्याला कशी धारण करू शकणार. मी सामान्य मानव स्त्री आहे, आपण अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहात, आपलं सामर्थ्य काय आणि माझ्या सामान्य स्त्रीचं सामर्थ्य काय आहे. त्यामुळे मी एक ग्राम्य स्त्री आहे, मी एक सामान्य स्त्री आहे, आणि त्यामुळे आपल्याला जी रुची असेल ते आपण करावं, पण त्याकरता मी लायक नाही एवढं मात्र मी आपल्याला सांगते. तेव्हा भगवंतांनी तिला सांगितलं की हे आदिती, तुझ्या अंतःकरणातला भाव बघून मी तुला एक रहस्य सांगतो. म्हणाले की तू एक गोपनीय गोष्ट आहे की ज्याचं अंतःकरण रागद्वेषांनी मुक्त असतं,
जे कधीही दुसऱ्यांचे दोष पाहत नाहीत, जो दंभापासून दूर असतो, असा शरणागत भक्त मला सहज धारण करू शकतो। मी कितीही श्रेष्ठ असो, मी कितीही समर्थ असो, माझं जे सामर्थ्य आहे ते तुझ्या दृष्टीने कितीही अलौकिक असो, पण हा लौकिक सामान्य मनुष्य मला धारण करू शकतो या त्याच्या गुणांच्यामुळे, जो दुसऱ्याला पीडा देत नाही, जो भगवान शिवांच्या भजनात नित्य रंगलेला असतो। आपण बघा, नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे। पुराण विष्णू पुराण आहे, पण भगवान शिवाची स्तुती करा हे पुन्हा पुन्हा ह्या पुराणामध्ये सांगितलंय। जो म्हणाले नित्य आनंदाने माझ्या कथा ऐकतो, त्याच्या हृदयात म्हणाले मी सदैव असतो। म्हणाले देवी, जी स्त्री पतिव्रता असते जी तिच्या ठिकाणी मी नेहमीच उभा असतो। जो माता पित्यांचा सेवक आहे त्यांच्या हृदयात मी असतो। जो गुरुभक्त आहे त्याच्या ठिकाणी मी असतो। जो अतिथींचा प्रेमी आहे, जो ब्राह्मणांचा हितकारी आहे, तोच मला धारण करू शकतो। आणि त्यामुळे म्हणाले जो पुण्यतीर्थांचं, हे या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे या पुराणाचं, की तीर्थक्षेत्रांचा महिमा यांनी खूप गायला आहे। आणि म्हणून म्हणाले हे देवमाता आदिती, तुझ्या ठिकाणी म्हणाले मी नक्कीच धारण होईन, मी तुझ्या ठिकाणी जन्मास येईन। आणि असं सांगून त्या ठिकाणी ते निघालेले आहेत।

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रस अमारत आपण दासबोध पाहतो आहोत. दशक चौथा आणि समास सहावा बघणार आहोत. वंदन भक्ती, मागच्या समासात आपण अर्चन भक्ती पाहिली, आता आहे ती वंदन भक्ती. सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन. समर्थ म्हणतात वंदन भक्तीमध्ये सर्व ठिकाणी नमस्कार करत जायचंय. कुणाकुणाला नमस्कार करायचाय, नमस्कार केल्याचा परिणाम काय होतो, नमस्कार करणाराला काय मिळतं, हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. नमस्कार करताना ज्याला नमस्कार करायचा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आपल्याला आदरयुक्त प्रेम पाहिजे. म्हणून आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा पहिल्यांदा परमेश्वराला, भगवंताला नमस्कार असतो. नंतर संत साधू सज्जन जे भगवत स्वरूपच झालेले असतात, अशी जी आदरणीय पूजनीय मंडळी असतात, सद्गुरु असतात, त्यांना आपण नमस्कार करत जातो. त्याबरोबर देवदेवतांनाही नमस्कार करतो. म्हणून ते म्हणतात सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार. पण हा नमस्कार कसा असतो? साष्टांग भावे. रस्त्यात एखादी व्यक्ती भेटली म्हणजे आपण जो नमस्कार करतो तो वरवर नुसते हात जोडते जोडल्यासारखे असतात. पण इथं जो नमस्कार करायचा आहे, ज्या पूज्य व्यक्तींना नमस्कार करायचा आहे, तो नमस्कार आहे साष्टांग भावे. ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्यांना प्रणिपात करायचा आहे, शरणागत बुद्धीनं त्यांच्याविषयीचा आदर, त्यांचं सामर्थ्य लक्षात घेऊन, त्यांचं महात्म्य लक्षात घेऊन आपण त्यांना शरणागत जातो आहोत ह्या भावाने नमस्कार करायचा आहे. साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु. पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नमस्कार असतात, त्याच्यामध्ये साष्टांग नमस्काराचा अधिकार घेण्याचा अधिकार कुणाला जर असेल तर तो देवगुरु, त्यांच्या प्रतिमा किंवा प्रत्यक्ष ते असतील तर. आणि अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारी करावा. आणि इतर मंडळींच्या बाबतीत जो नमस्कार असेल तो त्याचा जर जसा अधिकार असेल त्याप्रमाणे नमस्कार करणार. कुणाच्या ठिकाणी आपण साष्टांग नमस्कार करतो, कुठं वाकून नमस्कार करतो, कुठं नुसतेच हात जोडतो, त्या हात जोडण्यामध्ये प्रेम आहे का वरवरच केलेला आहे, या सगळ्यावर त्या नमस्काराचं मोल अवलंबून असतं. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असी तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. सर्वांना साष्टांग नमस्कार घालावे. भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे. सत्पात्र पाहिजे. आपण जेव्हा दान द्यायचं असतं, पूजा करायची असते, प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे, त्याचा अधिकार काय आहे ते पाहून आपल्याला करायला हवं. तसा नमस्कार करताना देखील सत्पात्र बघितलं पाहिजे. वेदज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, पंडित पुराणिक विद्वज्जन आहे, याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे. ह्याच्यामध्ये आपल्याला ऐहिक काही गोष्टी मिळवायच्या म्हणून आपण नमस्कार करत नसतो, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असते आणि आपल्याला परमार्थातील काही हवं असतं आणि म्हणून आपण हे नमस्कार करत असतो. म्हणून नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे. सामान्य माणसाच्या ठिकाणी केले जाणारे नमस्कार आणि भक्तिभावाने केले जाणारे नमस्कार याच्यामध्ये फार फरक आहे. जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान. प्रत्यक्ष सद्गुरू जरी समोर नसले तरी एखाद्या व्यक्तीमध्ये उत्कट एखादा गुण जर दिसला तर तेही सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजून त्या गुणांना केलेला तो नमस्कार असतो. आणि तो गुण ज्याच्या ठाई वसत असतो, कारण गुण हा काही नुसताच राहत नाही. सुगंध असला तर त्याला फुलं पाहिजे, गोडी असली तर त्याला साखर गुळ काहीतरी पाहिजे. तसं हा गुण ज्याच्या ठिकाणी असतो त्याला आपण नमस्कार करायचा आहे. गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती सर्वांना नमस्कार करायचं आहे. त्याचं कारण काय आहे? आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती. प्रत्येक ठिकाणी नमस्कार करताना हा बोध असावा कि तो आदि नारायण जो आहे, केशव जो आहे, त्याच्यापासूनच सर्व हे विश्व निर्माण झालेले आहे, व्यक्ती निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी केला जाणारा नमस्कार हा त्या केशवापर्यंत पोहोचणार आहे, त्या आदि नारायणाला मिळणार आहे, अशा भावाने हा नमस्कार करायचा आहे. म्हणून या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी. अतिशय आदरपूर्वक त्याला नमस्कार करायला पाहिजे. देव देवांची अधिष्ठाने
सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने या कारणे नमस्कार करणे, देवाला सद्गुरूला नमस्कार करायला पाहिजे. काय होतं नमस्कार केल्याने? नमस्कार घेणारा जो असतो त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तो मोठाच असतो. यांनी नमस्कार केल्याने तो काही मोठा होणार आहे असं नाही, परंतु नमस्कार करणाराला मात्र नमस्कार केल्याने अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. त्या काय होत असतात त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, नमस्कारे लीनता घडे, नम्रता येते. सामान्यतः मनुष्य काहीही जवळ नसताना देखील अतिशय अहंकारी असतो. बारीक सारी गोष्ट असली तरी मी मी मी अशा एका फुंज त्याचा असतो. तो फुंज जर जायला हवा असेल आणि जायला हवाच जर परमार्थ करायचा असेल तर, त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, नम्रता पाहिजे, ती नमस्काराने नम्रता येते. पूजा केल्याने भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो. तसे इथं नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर काही विकल्प असेल, नमस्कार करावा. आपणच प्रथम नमस्कार करावा, सहजच तो विकल्प दूर होतो. काही एकमेकांमध्ये जर का वेळावाकडा विचार असेल तर तोही दूर होतो. नमस्कारे सख्य घडे, आणि त्यामुळे सख्य घडतं नाना सत्पात्रासी. सत्पात्र जर असेल आणि आपणच प्रथम त्यांना वंदन जर केलं तर सहजच सख्य घडतं. नमस्कारे दोष जाती, नमस्कार करणारातले दोष जातात. मी कुणीतरी आहे हा जो भाव असतो तो जाऊन आपल्यापेक्षा मोठी मंडळी आहेत हा विचार मनात येतो आणि आपल्याकडे लीनता घेतल्याने दोष कमी होतात. नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधानी. जर कोणाचं आपल्याशी जी सख्य असेल, नातं असेल, मैत्री असेल, ही जर का मोडलेली असेल तर पुन्हा नमस्काराने ती जडण्याची शक्यता असते. नमस्कारे कृपा उचंबळे, सद्गुरूंना जर नमस्कार केला, भगवंतांना नमस्कार केला, त्यांची कृपा सहजच उचंबळून येते. नमस्कारे प्रसन्नता पबळे, त्यांनी प्रसन्न होतात. सद्गुरु प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात. नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी, तो साधक पाहिजे आणि ते गुरुदेव पाहिजे. तर साधकाला दुसरं काही नको असतं, सद्गुरूंची प्रसन्नताच हवी असते. आणि त्या भावाने त्यांनी जर नमस्कार केलेला असेल तर सद्गुरूंना देखील साधकांना जे अभिप्रेत असतं तेच देण्यासाठी सद्गुरूंचा जन्म असल्यामुळे असा जर साधक त्याच्या ठिकाणी शरणागत आला, त्यांनी जर वंदन केलं तर सद्गुरूंची कृपाही त्याच्यावर घडते. निःशेष करिता नमस्कार, हा नमस्कार सुद्धा निःशेष करायचे, काही मागत ठेवून नाही, काही वगळून नाही. अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिह, सर्वच्या सर्व अर्पण करायचंय असा निःशेष करिता नमस्कार. नासती दोषांचे गिरीवर, अनेक दोष घडत असतात आपले. अनेक कर्म आपण करत असतो, त्या कर्मामधून दोषच असतात. पण जे कर्म आपण करत असतो देह मन बुद्धीनं, त्या देह मन बुद्धीमध्ये अनेक दोष असतात. त्यामुळे ते दोष कर्मात येतात, साहजिकच आपलं कर्म देखील दूषित होतं. सहजन कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत असं भगवंतांनी म्हटलंय. तर ते दोष जायला हवे असतील तर नमस्कार करावा. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी, आणि या वंदन भक्तीनं परमेश्वराची कृपा होते. नमस्कारे पतित पावन, पतित मंडळी असतात ती पावन होतात. नमस्कारे संतांसी शरण, संतांना शरण जाणं घडतं. आणि नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे, महत्वाची जर काही गोष्ट असेल तर जन्म मरण दूर जातो. याचा अर्थ असा की ज्या देहाला जन्म मरण आहे त्या देहापासूनच हा वेगळा होतो. त्या देहाची जी अहंता असते ती जायला हा नमस्कार उपयोगी पडतो. मी कोणीही नाही, माझ काहीही नाही, मला काहीही नको, अशा तऱ्हेचा भाव जो आहे तो निर्माण होणं आवश्यक असतं. त्यामुळे या नवविधा भक्तीमध्ये हळूहळू हळू हा देह भाव कसा जातो आणि शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत निःशेष कसा सर्व गोष्टी जातात ते बघण्याजोगं आहे. परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला, काही चूक घडलेली आहे, चूक झाली हे लक्षात आलेलं आहे, त्यांनी येऊन साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. ज्याला नमस्कार केला असेल त्याचं कर्तव्य काय आहे तर त्याला क्षमा करणं. ह्याच्या पक्षी यांनी नमस्कार करून माझं चुकलेलं आहे हे दर्शवलेलं आहे,

भक्ती अतिशय उपयोगी पडते. नमस्कार ऐसे नाही सोपे. दुसरी गोष्ट अशी अत्यंत सोपं आहे नमस्कार करणे. नमस्कार करावा अनन्य रूपे, पण त्याच्यामध्ये मात्र अनन्य भाव असा, तूच एक आहेस मी कोणी नाही असा भाव पाहिजे. नाना साधनी साक्षपे कासया शिणावे. वंदन भक्तीनं हे जर प्राप्त होत असेल, त्यांची कृपा प्रसन्नता मिळत असेल, तर इतर नाना साधन करण्यामध्ये कशाला शिणायचं आहे. वंदन करावं ना. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. जर एखादा साधक शरणागत झाला असेल तर त्याची काळजी घेण्याचं काम ते सद्गुरु संत करत असतात, कारण हा त्यांना शरणागत झालेला आहे. शरणागताची आहे चिंता तो परमेश्वर, तो सद्गुरु. आणि मग काय करता, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. कारण साधक आहे, साधकाला भगवत चरणाशी लीन व्हायचं असतं. मग ते काम संत सद्गुरु करतात की साधक शरणागत आलेला आहे तेव्हा त्यांचं जे काम आहे तो मार्ग दाखवणं आणि काय केलं असता भगवत चरणी लीन होता येईल हे सांगणं हे सद्गुरु करत असतात. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, म्हणून वंदन भक्ती श्रेष्ठ आहे. नमस्कारे ओळती वरिष्ठ. मोठी मोठी मंडळी देखील नमस्काराने आपल्यावर प्रसन्न होतात, त्यामुळे वंदन भक्ती हे करायला पाहिजे असं समर्थाने याच्यात स्पष्ट सांगितलं. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत
1: समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तिसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: श्रोते हो अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं स्वागत करते. मिलिंदादा, तुमचंही स्वागत.
5: नमस्कार.
4: आपण गुरु शिष्यांच्या नात्याबद्दल बोलत होतो. मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची मला एक कथा आठवते. नाही, मला एकदमच ती आठवली. वड्याची अशी काहीतरी कथा आहे.
5: हो हो,
4: त्या आम्हाला सांगायला का ती?
5: हो, नक्की सांगतो. तर गुरु आपल्या शिष्याची वेळोवेळी कशी परीक्षा घेतात याचं फार सुंदर उदाहरण आहे. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमण करत करत एकदा एका गावाच्या वेशीपाशी आले आणि त्या वेशीच्या इथे एका मोठ्या वृक्षाखाली मत्स्येंद्रनाथ साधनेमध्ये बसले आणि गोरक्षनाथ त्या गावामध्ये गेले आणि त्यांनी भिक्षा मागून आणली. ती भिक्षा मागून आणल्यानंतर आपल्या गुरुला ती भोजनासाठी दिली आणि उरलेलं आपण खाल्लं, असा त्यांचा नित्यनेमानी कार्यक्रम सुरू होता. एकदा सकाळी भिक्षा मागण्यासाठी म्हणून गोरक्षनाथ गावात गेले तर एका ब्राह्मणाच्या घरासमोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरामध्ये श्राद्ध कर्म चालू होतं. तर त्या श्राद्ध कर्माचं जे जेवण असतं ते त्या बाईनी गोरक्षनाथांना आणून ताट दिलं. ते ताट घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरूंच्याकडे गेले आणि त्यांच्या समोर ठेवलं. मत्स्येंद्रनाथांनी ते जेवण जेवायला सुरुवात केली आणि जेवता जेवता तो जो वडा होता तो त्यांनी खाल्ला आणि त्यांना तो खूप आवडला. तर गोरक्षनाथांना त्यांनी सांगितलं की मला हा वडा अतिशय आवडलेला आहे, तर मला अजून एक वडा आणून देशील का? गोरक्षनाथांनी गुरु आज्ञा समजून लगेच त्या बाईच्या घरापाशी ते गेले आणि त्यांनी पुन्हा त्या बाईला आई भिक्षा वाढ म्हणून हाक मारली. ती बाई घरातनं बाहेर आली आणि तिने गोरक्षनाथांना बघितलं आणि म्हणाली की अरे आत्ताच मी तुला भिक्षा दिलेली होती, तर तू परत भिक्षा मागण्यासाठी का आलास? तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की माझ्या गुरूंना तुम्ही केलेला वडा अतिशय आवडला आहे आणि त्यांनी मला तो परत हवा आहे असं सांगितलं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्या स्त्रीला अतिशय राग आला आणि ती म्हणाली की तुझे गुरु हे स्वतःला आध्यात्मिक समजतात आणि त्यांचा जीव, त्यांची वासना त्या वड्यावर आहे, तर हा वडा मी तुला नक्की देईन जर तू मला तुझा डोळा काढून दिलास, त्याबदली मी तुला हा वडा नक्की देईन. क्षणाचाही विलंब न करता गोरक्षनाथांनी आपला डोळा काढला आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये ठेवला. ती स्त्री घाबरली आणि तिने तो वडा गोरक्षनाथांच्या हातात दिला आणि ती घाबरून बेशुद्ध पडली. इकडे गोरक्षनाथ त्यांच्या गुरूंच्याकडे आले आणि त्यांनी तो वडा त्यांना दिला. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यामधून रक्त येत होतं आणि तिथे डोळा दिसला नाही त्यांना. त्यांनी सगळी हकीकत विचारली. गोरक्षनाथांनी शांतपणे ती हकीकत सांगितली. मत्स्येंद्रनाथ हसले, त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेतलं आणि संजीवनी मंत्राच्या साह्याने त्यांना त्यांचा डोळा पुन्हा तिथे बसवून दिला आणि ती जखम पण भरून टाकली.
4: कसं वाटतं नाही का पण दादा हे सगळं ऐकायला बापरे
5: चमत्काराने भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. अर्थात संजीवनी विद्या ही शिवाची विद्याच मत्स्येंद्रनाथांना मिळालेली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या गोष्टींची सहज निर्मिती करता येते त्याच्या डोळा हा भाग आहे. त्यामुळे आपल्याला तसा अनुभव नसल्यामुळे ही गोष्ट आपल्याला चमत्कार वाटू शकते पण त्यांच्यासाठी ती विज्ञान आहे.
4: बरोबर.
5: याच्यामधून दोन गोष्टी आपल्याला दिसतात की गुरुचं सामर्थ्य केवढं होतं आणि त्याही पेक्षा आपल्याला दिसतं की शिष्याचं गुरुप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण काय एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं दिसतं आपल्याला. ओके नाही, म्हणजे या कथेतून आपण हा धडा घेतला पाहिजे की आपण जर एखाद्याला गुरु मानलेला आहे, समजा नाथांनाच गुरु आपण मानलेला आहे, तर त्यांच्या बाबतीत कुठली शंका न घेता आपल्या भल्याकरिता जे काही ते करतायत जे सांगतायत ते सगळं आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ही वृत्ती मनात ठेवून जर आपण आयुष्य जगलो तर आपलं उत्थान नक्कीच होणार आहे.
4: वा, खूपच अनोखी कथा होती. ऐकल्यावर एकदम असे शहारे आले अंगावरती.
5: खरंय
4: दादा.
5: हा,
4: कधी कधी मला असा प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्याचं नेमकं उद्दिष्ट काय, कारण आजकाल जो तो उठतो तो लाईफ पर्पज बद्दल बोलत असतो.
5: हो,
4: तर नाथांनी त्याबद्दल काही सांगितलेलं आहे का?
5: हो, जसं आपण नेहमी म्हणतो की नाथ वन लाइनर मध्ये खूप गहन गूढ ज्ञान देतात जे प्रॅक्टिकली रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं. तसं एक दिवशी त्यांनी सांगताना मला म्हटलं, तुम अपने लक्ष्य से भटक रहे हो, इतना भी भटक नहीं जाना कि लक्ष्य क्या था यही तुम भूल जाओगे. और शायद उस लक्ष्य तक वापिस पहुंचना तुम्हारे लिए असंभव हो जाए. संपल्या या चार ओळींमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचं लक्ष्य काय आहे हे ज्याला माहीत नाही त्याला मी एक्सप्लेन करून सांगतो जे नाथाने वेळोवेळी सांगितले, आणि ज्याला हे लक्ष्य माहिती आहे त्यांनी ते विसरू नये याची त्यांनी त्याला ताकीद दिलेली आहे. आणि पुढे खतरा काय आहे, आगे क्या खतरा आहे ते पण सांगितलं की एवढा तुम्ही जर विसरून भटकत गेलात तर पुन्हा उलटं येणं तुमच्यासाठी कठीण. तर माणसाचा जन्मच मुळात त्याच्या परमतत्व या आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाण्यासाठी झालेला आहे आणि त्यासाठीची साधना तप ज्ञान अशा सगळ्या माध्यमातनं जात असताना बंधन मुक्त होणे म्हणजे मुक्ती मिळवणे, मोक्ष प्राप्त करणे आणि परमतत्व जागृत होणे यासाठी आत्मज्ञानी बनणे हा सगळा प्रवास त्याच्या आयुष्यामध्ये घडणं गरजेचं आहे. आपण म्हणू की या जगामध्ये सगळे जीव हे जन्माला आले की त्यांचा एक सांसारिक पट असतो, त्याच्यावर न जाण्याचा साधा सोपा सुलभ असा विचार असतो. ओके नाही, तसंच माणसाचं पण आहे की बेसिक शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, उत्तम नोकरी करायची, सगळ्या सुखाच्या सोयी निर्माण करायच्या आणि आनंद घेत घेत जगत जगत मृत्यूला पोहोचायचं. पण हा सगळा प्रवास करून जर आपण त्याची गोळाबेरीज केली आणि ती जर शून्य येत असेल, त्याच्यातनं काहीच आपल्या हाती लागत नसेल, तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. याची जाणीव जेव्हा ऋषींना झाली साधनेतनं, तेव्हा त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातनं म्हणजे ते वेद असतील, उपनिषद असतील, गीता असेल, वेगवेगळे धर्मग्रंथ असतील, त्याच्या माध्यमातनं सामान्य माणसाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या आयुष्याचं मुख्य लक्ष्य उद्दिष्ट आहे ते उत्थान आहे. हा इथे जगण्यासाठी लागणारा जो प्रपंचाचा भाग आहे तो तुला फक्त आवश्यकतेपुरताच करायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्तीची मागणी तुझ्या मनात निर्माण व्हायला लागली की समजायचं की षड्रिपूंचा तुझ्यावरती हल्ला झालेला आहे. तुला लोभ सुटलाय, मोह झालेला आहे, संभ्रम निर्माण झालाय, मायेचं तुझ्यावरती राज्य निर्माण झालेलं आहे आणि तू बंधनात अडकून पडत चाललाय जास्तीत जास्त. जेवढं जास्त हवंय तेवढी बंधनं जास्ती आणि ते मिळवण्यासाठीच्या धडपडीमध्ये सगळ्यात जास्त अनमोल किंवा अमूल्य असलेलं जीवन जे आहे ते जगायचं तुझं राहून गेलेलं आहे आणि मूळ उद्दिष्टापासून तू लांब गेलास. म्हणजे तू जर पूर्वेला जायचं त्याच्याऐवजी उलट्या दिशेला म्हणजे पश्चिमेच्या दिशेला जर तू चालत राहिलास तर पूर्वेला कधी पोहोचू शकणार नाही. तर जिथे उगवती आहे तिथे जायचंय, जिथे मावळती तिथे जायचं नाही. तर भौतिक जग हे मावळतीचं जग आहे आणि आत्मज्ञान किंवा उत्थान हे उगवत्याचं जग आहे. या दोन्हीतला फरक आपल्याला सगळ्या ज्ञानवंतांनी वेळोवेळी सांगितलेला आहे.
4: मला दादा गाण्याची गोळ आठवली, निकले थे कहाँ जाने के लिए, पहुंचे हैं कहाँ मालूम नहीं।
5: क्या बात है, क्या बात,
4: असंच आहे ना हे हरवणं, लक्षच हरवून जाणं।
5: नाथांनी अनेक गाण्यांमध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे, सत्य नहीं ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, जिसका नहीं है कोई किनारा, ना मिलेगा तुझको कोई सहारा। याच्या कडव्यांमध्ये ते अजूनही खूप डिटेल मध्ये जातात आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात। तर अशी असंख्य गाणी नाथांनी आपल्याला दिलेली आहेत। त्याच्यामध्ये या वनलायनर मध्ये जे सांगितलंय की तू तुझं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते विसरू नकोस, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी ज्या करत असतोस त्या करताना तुला तुझ्या अंतिम उद्दिष्टाकडे नजर ठेवायची आहे, ओके ना। पर्वताच्या शिखरावरती जात असताना तुला वाटेमध्ये अनेक गोष्टी लागतील, त्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाहीये, त्या पास करायच्यात आणि पुढे जायचंय। हे करताना तुला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कर, त्या घे आणि पुढे जा। आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो की आपण तिथेच थांबतो, अडकतो आणि तिथेच राहतो, तिथेच थांबतो, पुढे जात नाही। पुढे जाण्याची प्रक्रिया आहे ती डोक्यात सतत राहावी, म्हणून हा त्यांनी अशा पद्धतीने अतिशय हार्ड हिटिंग संदेश दिलेला आहे।
4: वाव, खूपच छान वाटलं हे ऐकून आणि डोळ्यात अंजन घालणारा असा हा संदेश आहे।
5: हो खरच आहे, नाथपंथाचं हे वैशिष्ट्य आहे की अतिशय प्रेमाने पण अतिशय कडक शिस्तीमध्ये साधकाला किंवा शिष्याला साधनेच्या माध्यमातून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी जेव्हा नाथपंथातले हे योगी सिद्धयोगी घेतात तेव्हा ते अतिशय काटेकोरपणे त्या मार्गावरून साधकाला चालण्यासाठी प्रेरित करतात। याचं उदाहरण मागच्या एका एपिसोडमध्ये मी दिलं की मच्छेंद्रनाथांनी एक दिवस राहिलेला असताना गोरक्षनाथ ती साधना सोडून आले, म्हणून प्रेमाने भेटून पुन्हा गोरक्षनाथांना 12 वर्षाच्या साठी साधनेला तपासाठी जाण्यासाठी आदेश दिला। तर अनेक वेळेला मी अनुभवलंय की अतिशय कठोर अशी वाक्य नाथांच्या कडून मला आदेश म्हणून येत असतात, अनेक वेळेला शॉकिंग असतात ही वाक्य, पण दॅट इज द रिअल ट्रूथ। आपल्याला सगळं गुढी गुढी गोडगोड जीवन जगण्याची सवय असल्यामुळे हा जो सत्याचा किंवा रियालिटीचा ट्रूथचा हार्शनेस आहे, कठोरपणा वाटतो, तो आपल्याला झेपत नाही। तर नाथपंथामध्ये तुम्ही प्रवेश केलात की ही सत्याची जाणीव करून देणारी साधना जी आहे ती तुमच्यापर्यंत नाथ पोहोचवतातच, त्यालाच तुम्ही आता जे म्हणताय की डोळ्यात अंजन घातलं, अशा वनलायनर पुढे घेणार आहोत ज्या भयंकर सुंदर पण आहेत पण ते आपल्याला डायरेक्ट हिट करतात।
4: खरंच ही गोष्ट सत्य आहे दादा, महाराष्ट्रात नाथपंथाचं जे सातत्य नांदत आहे ते संतांच्या परंपरेतून आहे, आणि असं म्हटलं जातं की खुद्द गोरक्षनाथांनी ज्या काही पूर्वी उदयाला आलेल्या साधनेच्या प्रथा होत्या आणि त्यातल्या काही विकृत बनल्या होत्या, तर त्या सगळ्या दुरुस्त करून आणि ज्या चांगल्या होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि साधना प्रवाहाला त्यांनी आपलं समर्थ नेतृत्व दिलं, एक दिशा दिली। मला वाटतं तो हा शिस्तीचाच भाग असावा।
5: अगदी खरे, आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या बाबतीतही ते दिसतं। काय होतं की एक संकल्पना जी वेदांमधून किंवा उपनिषदांमधून परंपरेमध्ये आलेली असते, अनेक पुढच्या पिढी जेव्हा येतात त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या विचारांमुळे किंवा अभ्यासामध्ये त्याचं जे ज्ञानार्जन झालेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या संकल्पना पेरल्या जातात आणि मग त्या सगळ्या पुन्हा ग्रंथांमध्ये किंवा चलनामध्ये आल्या की त्या संपूर्ण परंपरेच्या मध्ये एक विकृती निर्माण झाल्यासारखं होतं। तर अशा शंकराचार्यांच्या बाबतीतही आपल्याला दिसतं की त्यांनी अशा अनेक विकृती समाजातल्या चलनात असलेल्या परंपरेतनं त्या बाजूला काढल्या आणि ज्या योग्य होत्या त्या रुजवल्या। तसंच गोरक्षनाथांच्या बाबतीत दिसतं की मदिरा, मच्छी, इतर व्यसनं असे या अनेक विकृती समाजामध्ये निर्माण झाल्या होत्या त्या त्यांनी नाहीशा केल्या आणि हेल्दी समाजासाठी ज्या चांगल्या होत्या त्या त्यांनी रुजवल्या।
4: आणि मला वाटतं की ही एका अर्थी स्वच्छता मोहीमच आहे आणि ती समाजाच्या हितासाठी करणं पण जरुरीच असतं, यात काही शंका नाही। विशेषत आध्यात्मिक साधनेमध्ये अशा गोष्टी घडणं हे खरंच समाजासाठी खूप घातक आहे, व्यसनांच्या किंवा इतर वाईट चालीरीतींच्या।
5: खरंय, आपण नवीन घर घेतो तेव्हा सगळं स्वच्छ चकचकीत असतं, वापर सुरू झाला की त्याच्यामध्ये कचरा येतो, घाण निर्माण होते, ती आपण स्वच्छच करतो।
4: बरोबर,
5: तशीच समाजामध्ये परंपरेमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात त्या वेळोवेळी स्वच्छ करणं हे त्या ज्यांना आपण नायक म्हणतो समाजाचे, राम असतील, कृष्ण असतील, शंकराचार्य असतील किंवा गोरक्षनाथ असतील, यांनी तेच कार्य केलेलं आपल्याला दिसतं.
4: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
1: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। योगाभ्यासी गवे स्वामींनी जेव्हा स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहोळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावानी जय जयकार केला। स्वामींनी गवे स्वामींना अलगद उचललं आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं। गवे स्वामींच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती जागृत झाली। काही क्षणानंतर गवे स्वामी भानावर आले। त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्ष तगावला। माझी इच्छा पूर्ण झाली, मला तुम्हीच निरोप द्या। हे आयुष्य संपावं असा मला आशीर्वाद द्या। स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण तुम्हाला लाभावा म्हणूनच तर मी मोहोळात आलो। गवे स्वामी, तुमची जन्ममृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होईल। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, माझ्या परमभक्ता, माझे ह्या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत। गवे स्वामींनी स्वामींच्या चरणांशी आपला भक्ती माथा टेकवला आणि तो मग उचललाच नाही। स्वामींनी स्वतः गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाशमध्याकडे सरकताना लोकांनी पाहिला। गवे स्वामींचा आत्मा मुक्त झाला होता। स्वामींनी गवे स्वामींना मुक्त तर केलंच, परंतु मोहळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचं निवारण केलं, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांचा कामाग्नी शांत केला। काही काळ स्वामी मोहळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले। एका बाजूला छोटासा कट्टा होता, त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या भगवंत भक्तीची सुरुवात नेहमी सगुणात होते, परंतु नामसाधनेच्या बळावर आपण निर्गुण निराकार भगवंताच्या अवकाशव्यापी स्वरूपाकडे सहजपणे प्रवास करतो। ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की सगुण साकाराचं नाम प्रथम आपल्या मुखात येतं आणि निर्गुण निराकार परब्रह्मात आपण तल्लीन झालो तरी नाम आपल्या मनात तसंच राहतं। म्हणजे भगवंताच्या नामाला यत्किंचितही धक्का न लागता आपण मनाने निर्गुण निराकाराला गाढ आलिंगन दिलेलं असतं। डोळ्यांसमोरून सगुण रूप नाहीसं होतं, निर्गुणाकडे आपली नजर स्थिर होते, परंतु हृदयाच्या गाभाऱ्यात नामाच्या चांदीच्या घंटा वाजतच राहतात। त्याचा दृश्य परिणाम असा होतो की आपण मनाने शांत होतो, वृत्ती स्थिर होतात, चैतन्य चहू बाजूनी दाटून येतं। ही सारी नामाची किमया आहे एवढं मात्र लक्षात असू द्या, म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 13 जून. प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवं आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसं घराचं साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावं. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो, आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं जरूर आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवित नाही. तद्वत शास्त्र आपलं चुकतं कुठे ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण करणं आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही. म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेने अश्रद्धेने कसंही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतलं तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

0: ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.
1: बोला बजरा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास महात्म्य अध्याय 28 श्री गणेशाय नमः। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली। सोमवंशाचा राजा सुमती साऱ्या जगात प्रसिद्ध होता। तो शूर भक्तिमान दाता आणि प्रजापालक होता। सुष्ठुमती नावाची त्याची पत्नी होती। दोघांना त्यांच्या पूर्वजन्माचं स्मरण होतं। एकदा अंगिरस ऋषी त्यांच्याकडे आले। राजाने त्यांचं आदराने स्वागत केलं आणि काही सेवा सांगावी म्हणून विनंती केली। ऋषींनी त्याला धन्यवाद दिले आणि त्याला प्रचंड वैभव कोणत्या सत्कर्माने प्राप्त झालं असा प्रश्न विचारला। राजा म्हणाला, मुनिवर्य, मी पूर्वजन्मात वीर नावाचा वैश्य होतो। मी चोऱ्या करी, वेश्या गमन करी, ब्राह्मणांची गायींची हत्या करी। त्या पापांमुळे माझी सर्व संपत्ती गेली। मी अरण्यात गेलो, वाटमाऱ्या करू लागलो। एकदा भूक तहानेने व्याकुळ होऊन मी एका जागी बसलो होतो। तिथे एक तलाव आणि विष्णूंचं मंदिर होतं। मी तलावाचं पाणी पिऊन तृप्त झालो। माझी पत्नी सुष्ठुमती त्यावेळी कुलीना या नावाने माझी भार्याच होती। तिलाही तिच्या माहेरी आश्रय मिळाला नाही। तीही गाव सोडून त्या रानात शिरली आणि योगायोगाने तिथेच आली। मला तिची दुरवस्था पाहून फार वाईट वाटलं। तिला मी फळं आणून दिली, पाणी दिलं। ती फार थकली होती, कृश झाली होती। तिने माझा कुमार्ग जाणला। मी रानातही हिंसाकर्म करतो हे पाहून तिने मला या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। तिने सन्मार्गाचा आणि विष्णूंच्या भक्तीचा उपदेश मला केला। मी त्यावेळी आलेला अधिक मास जाणून मासभर भक्तिभावे व्रत केलं। त्यात माझी स्त्रीही सहभागी झाली। पापाचरण सोडलं। त्या व्रताच्या योगाने आम्हाला या जन्मी मोठं वैभव प्राप्त झालं आहे। अंगिरस मुनींना राजाने असं आपलं पूर्व पुण्य सांगितलं। भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, त्यानंतर अंगिरस मुनींच्या सांगण्यावरून राजाने त्या जन्मातही अधिक मासाचं व्रत चालू ठेवलं आणि मरणोत्तर तो गोलोकात गेला। वाल्मिकींनी ह्या कथा दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी यांना सांगितल्या आणि राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते तिथून निघून गेले। दृढधन्वा राजा मग संसाराचं असारत्व ओळखून पत्नीसह तपश्चर्येसाठी वनात गेला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

आपण हे सत्य असे निसंशय परी तद्धर्माचरणार्थ अज्ञ जन असती असमर्थ म्हणोनी आर्य नियत धर्माप्रत सांगते यथार्थ ऐकी।

काय प्रयोजन, जन्म साफल्य की जे आपण ऐसे मन झाले असे, तरी सोडुनी संसारासी स्मरत श्री पुरुषोत्तमासी अविनाश पद संपादण्या।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 28वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, द्वादशीला तीर्थस्थानी जाऊन स्नान करावं, पितरांचं तर्पण करावं, ब्राह्मणाला अन्न, वस्त्र, धन, गाय किंवा जमीन यापैकी एखादं दान द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

Can I go to the party?

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तीरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक चौथा आणि समास सहावा बघणार आहोत। वंदन भक्ती, मागच्या समासात आपण अर्चन भक्ती पाहिली, आता आहे ती वंदन भक्ती। सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन। समर्थ म्हणतात वंदन भक्तीमध्ये सर्व ठिकाणी नमस्कार करत जायचंय। कुणाकुणाला नमस्कार करायचाय, नमस्कार केल्याचा परिणाम काय होतो, नमस्कार करणाराला काय मिळतं, ते सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे। नमस्कार करताना ज्याला नमस्कार करायचा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आपल्याला आदरयुक्त प्रेम पाहिजे। म्हणून आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा पहिल्यांदा परमेश्वराला भगवंताला नमस्कार असतो, नंतर संत साधू सज्जन जे भगवत स्वरूपच झालेले असतात अशी जी आदरणीय पूजनीय मंडळी असतात, सद्गुरू असतात, त्यांना आपण नमस्कार करत जातो। त्याबरोबर देवदेवतांनाही नमस्कार करतो। म्हणून ते म्हणतात सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार। पण हा नमस्कार कसा असतो? साष्टांग भावे। रस्त्यात एखादी व्यक्ती भेटली म्हणजे आपण जो नमस्कार करतो तो बरोबर नुसते हात जोडून ते जोडल्यासारखे असतात। पण इथं जो नमस्कार करायचा आहे, ज्या पूज्य व्यक्तींना नमस्कार करायचा आहे, तो नमस्कार आहे साष्टांग भावे। ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्यांना प्रणिपात करायचा आहे, शरणागत बुद्धीनं त्यांच्याविषयीचा आदर, त्यांचं सामर्थ्य लक्षात घेऊन, त्यांचं महात्म्य लक्षात घेऊन आपण त्यांना शरणागत जातो आहोत ह्या भावानी नमस्कार करायचा आहे। साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु। पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नमस्कार असतात, त्याच्यामध्ये साष्टांग नमस्काराचा अधिकार घेण्याचा अधिकार कुणाला जर असेल तर तो देवगुरु, त्यांच्या प्रतिमा किंवा प्रत्यक्ष ते असतील तर। आणि अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा। आणि इतर मंडळींच्या बाबतीत जो नमस्कार असेल तो त्याचा जर जसा अधिकार असेल त्याप्रमाणे नमस्कार करणार। कुणाच्या ठिकाणी आपण साष्टांग नमस्कार करतो, कुठं वाकून नमस्कार करतो, कुठं नुसतेच हात जोडतो, त्या हात जोडण्यामध्ये प्रेम आहे का बरोबरच केलेला आहे, या सगळ्यावर त्या नमस्काराचं मोल अवलंबून असतं। 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असी तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे। सर्वांना साष्टांग नमस्कार घालावे। भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे। सत्पात्र पाहिजे। आपण जेव्हा दान द्यायचं असतं, पूजा करायची असते, प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे, त्याचा अधिकार काय आहे ते पाहून आपल्याला करायला हवं। तसा नमस्कार करताना देखील सत्पात्र बघितलं पाहिजे। वेदज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, पंडित पुराणिक विद्वज्जन आहे, याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे। ह्याच्यामध्ये आपल्याला ऐहिक काही गोष्टी मिळवायच्या म्हणून आपण नमस्कार करत नसतो, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असते आणि आपल्याला परमार्थातील काही हवं असतं आणि म्हणून आपण हे नमस्कार करत असतो। म्हणून नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे, सामान्य माणसाच्या ठिकाणी केले जाणारे नमस्कार आणि हे भक्तिभावाने केले जाणारे नमस्कार, याच्यामध्ये फार फरक आहे। जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान। प्रत्यक्ष सद्गुरु जरी समोर नसले तरी एखाद्या व्यक्तीमध्ये उत्कट एखादा गुण जर दिसला तर तेही सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजून त्या गुणांना केलेला तो नमस्कार असतो। आणि तो गुण ज्याच्या ठाई वसत असतो, कारण गुण हा काय नुसताच राहत नाही, सुगंध असला तर त्याला फुलं पाहिजे, गोडी असली तर त्याला साखर गुळ काहीतरी पाहिजे, तसं हा गुण ज्याच्या ठिकाणी असतो त्याला आपण नमस्कार करायचा आहे। गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती सर्वांना नमस्कार करायचं आहे। त्याचं कारण काय आहे? आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती। प्रत्येक ठिकाणी नमस्कार करताना हा बोध असावा की तो आदि नारायण जो आहे, केशव जो आहे, त्याच्यापासूनच सर्व हे विश्व निर्माण झालेले आहे, हे व्यक्ती निर्माण झालेले आहेत,
त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी केला जाणारा नमस्कार हा त्या केशवापर्यंत पोहोचणार आहे, त्या आधी नारायणाला मिळणार आहे अशा भावाने हा नमस्कार करायचा आहे। म्हणून या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी, अतिशय आदरपूर्वक त्याला नमस्कार करायला पाहिजे। देव देवांची अधिष्ठाने, सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने, या कारणे नमस्कार करणे, देवाला सद्गुरूला नमस्कार करायला पाहिजे। काय होतं नमस्कार केल्याने? नमस्कार घेणारा जो असतो त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तो मोठाच असतो। यांनी नमस्कार केल्याने तो काही मोठा होणार आहे असं नाही, परंतु नमस्कार करणाराला मात्र नमस्कार केल्याने अनेक गोष्टी प्राप्त होत असतात। त्या काय होत असतात त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, नमस्कारे लीनता घडे, नम्रता येते। सामान्यतः मनुष्य काहीही जवळ नसताना देखील अतिशय अहंकारी असतो। बारीक सारी गोष्ट असली तरी मी मी मी अशा एका फुंज त्याचा असतो। तो फुंज जर जायला हवा असेल आणि जायला हवाच जर परमार्थ करायचा असेल तर, त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, नम्रता पाहिजे, ती नमस्काराने नम्रता येते। पूजा केल्याने भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो। तसे इथं नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे। एखाद्या म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर काही विकल्प असेल, नमस्कार करावा, आपणच प्रथम नमस्कार करावा, सहजच तो विकल्प दूर होतो। काही एकमेकांमध्ये जर का वेळावाकडा विचार असेल तर तोही दूर होतो। नमस्कारे सख्य घडे, आणि त्यामुळे सख्य घडतं नाना सत्पात्रासी। सत्पात्र जर असेल आणि आपणच प्रथम त्यांना वंदन जर केलं तर सहजच सख्य घडतं। नमस्कारे दोष जाती, नमस्कार करणारातले दोष जातात। मी कुणीतरी आहे हा जो भाव असतो तो जाऊन आपल्यापेक्षा मोठी मंडळी आहे हा विचार मनात येतो आणि आपल्याकडे लीनता घेतल्याने दोष कमी होतात। नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधानी। जर कोणाचं आपल्याशी जी सख्य असेल, नातं असेल, मैत्री असेल, ही जर का मोडलेली असेल तर पुन्हा नमस्काराने ती जडण्याची शक्यता असते। नमस्कारे कृपा उचंबळे, सद्गुरूंना जर नमस्कार केला, भगवंतांना नमस्कार केला, त्यांची कृपा सहजच उचंबळून येते। नमस्कारे प्रसन्नता पवळे, त्याने प्रसन्न होतात, सद्गुरू प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात। नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी, तो साधक पाहिजे आणि ते गुरुदेव पाहिजे। तर साधकाला दुसरं काही नको असतं, सद्गुरूंची प्रसन्नताच हवी असते। आणि त्या भावाने त्यांनी जर नमस्कार केलेला असेल तर सद्गुरूंना देखील साधकांना जे अभिप्रेत असतं तेच देण्यासाठी सद्गुरूंचा जन्म असल्यामुळे असा जर साधक त्याच्या ठिकाणी शरणागत आला, त्यांनी जर वंदन केलं तर सद्गुरूंची कृपाही त्याच्यावर घडते। निःशेषकरिता नमस्कार, हा नमस्कार सुद्धा निःशेष करायचा, काही मागं ठेवून नाही, काही वगळून नाही। अहम वाचा चित्त आंग देऊन या शरण रिह, सर्वच्या सर्व अर्पण करायचंय असा निःशेष करिता नमस्कार। नासती दोषांचे गिरीवर, अनेक दोष घडत असतात आपले, अनेक कर्म आपण करत असतो त्या कर्मामधून दोषच असतात। पण जे कर्म आपण करत असतो देह मन बुद्धीनं, त्या देह मन बुद्धीमध्ये अनेक दोष असतात, त्यामुळे ते दोष कर्मात येतात, साहजिकच आपलं कर्म देखील दूषित होतं। सहजन कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत असं भगवंतांनी म्हटलंय। तर ते दोष जायला हवे असतील तर नमस्कार करावा। आणि मुख्य परमेश्वर कृपा करी, आणि या वंदन भक्तीनं परमेश्वराची कृपा होते। नमस्कारे पतित पावन, पतित मंडळी असतात ती पावन होतात। नमस्कारे संतांची शरण, संतांना शरण जाणं घडतं। आणि नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे, महत्वाची जर काही गोष्ट असेल तर जन्म मरण दूर जातो। याचा अर्थ असा की ज्या देहाला जन्म मरण आहे त्या देहापासूनच हा वेगळा होतो, त्या देहाची जी अहंता असते ती जायला हा नमस्कार उपयोगी पडतो। मी कोणीही नाही, माझं काहीही नाही, मला काहीही नको अशा तऱ्हेचा भाव जो आहे तो निर्माण होणं आवश्यक असतं। त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये हळूहळू हळू हा देहभाव कसा जातो आणि शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत निःशेष कसा सर्व गोष्टी जातात ते बघण्याजोगं आहे। परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला, काही चूक घडलेली आहे, चूक झाली हे लक्षात आलेलं आहे, त्यांनी येऊन साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी। ज्याला नमस्कार केला असेल त्याचं कर्तव्य काय आहे तर त्याला क्षमा करणं।
ह्याच्या पक्षी ह्यांनी नमस्कार करून माझं चुकलेलं आहे हे दर्शवलेलं आहे, आणि मग ते जरी चुकीचं असलं तरी मोठ्या माणसाचं काम हे आहे की त्याच्यावर क्षमा करणं. नमस्कार असं आता आणखी एक समर्थ या ठिकाणी सांगतात की नमस्कार करण्यामध्ये आपलं काहीही जात नाही, तरी देखील आपण नमस्कार का करत नाही. नमस्कार असं वेचावे न लगे, किती पैसे पडतात का एक नमस्कार करायला, वा काही पैसे द्यावे लागतात असं आहे का? नमस्कार असं कष्टावे न लगे, काय कष्ट पडतात त्याच्यामध्ये नुसता एक नमस्कार घालण्यामध्ये. नमस्कार असं काहीच न लगे, उपकरण सामग्री पूजा करायची असेल तर सामग्री तरी पाहिजे, नमस्कार करायला काय पाहिजे, काहीच लागत नाही, दोन हात आणि एक मस्तक. पण ते नमवायला माणसाला मोठे कष्ट वाटतात, अपमान वाटतो, मी कुणीतरी आहे नमायचं कसं असं वाटत असतं. तर हा अहंकार जाण्यासाठी ही वंदन भक्ती अतिशय उपयोगी पडते. नमस्कार ऐसे नाही सोपे, दुसरी गोष्ट अशी अत्यंत सोपं आहे नमस्कार करणे. नमस्कार करावा अनन्य रूपे, पण त्याच्यामध्ये मात्र अनन्य भाव असा, तूच एक आहेस मी कोणी नाही असा भाव पाहिजे. नाना साधनी साक्षेपे कासया शिणावे, वंदन भक्तीनं हे जर प्राप्त होत असेल, त्यांची कृपा प्रसन्नता मिळत असेल, तर इतर नाना साधन करण्यामध्ये कशाला शिणायचं आहे, वंदन करावं ना. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. जर एखादा साधक शरणागत झाला असेल तर त्याची काळजी घेण्याचं काम ते सद्गुरू संत करत असतात, कारण हा त्यांना शरणागत झालेला आहे. शरणागताची आहे चिंता, तो परमेश्वर, तो सद्गुरू. आणि मग काय करतात, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. तर साधक आहे, साधकाला भगवत चरणाशी लीन व्हायचं असतं, मग ते काम संत सद्गुरू करतात. की साधक शरणागत आलेला आहे तेव्हा त्यांचं जे काम आहे तो मार्ग दाखवणं आणि काय केलं असता भगवत चरणी लीन होता येईल हे सांगणं हे सद्गुरू करत असतात. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, म्हणून वंदन भक्ती श्रेष्ठ आहे, नमस्कारे ओळती वरिष्ठ. मोठी मोठी मंडळी देखील नमस्काराने आपल्यावर प्रसन्न होतात, त्यामुळे वंदन भक्ती ही करायला पाहिजे असं समर्थाने याच्यात स्पष्ट सांगितलं. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तिसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: श्रोते हो अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं स्वागत करते. मिलिंदादा, तुमचंही स्वागत.
5: नमस्कार.
4: आपण गुरु शिष्यांच्या नात्याबद्दल बोलत होतो. मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची मला एक कथा आठवते. नाही, मला एकदमच ती आठवली. वड्याची अशी काहीतरी कथा आहे.
5: हो हो,
4: त्या आम्हाला सांगाल का ती?
5: हो, नक्की सांगतो. तर गुरु आपल्या शिष्याची वेळोवेळी कशी परीक्षा घेतात याचं फार सुंदर उदाहरण आहे. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमण करत करत एकदा एका गावाच्या वेशीपाशी आले आणि त्या वेशीच्या इथे एका मोठ्या वृक्षाखाली मत्स्येंद्रनाथ साधनेमध्ये बसले आणि गोरक्षनाथ त्या गावामध्ये गेले आणि त्यांनी भिक्षा मागून आणली. ती भिक्षा मागून आणल्यानंतर आपल्या गुरुला ती भोजनासाठी दिली आणि उरलेलं आपण खाल्लं, असा त्यांचा नित्यनेमानी कार्यक्रम सुरू होता. एकदा सकाळी भिक्षा मागण्यासाठी म्हणून गोरक्षनाथ गावात गेले तर एका ब्राह्मणाच्या घरासमोर त्यांनी भिक्षा मागितली. त्या घरामध्ये श्राद्ध कर्म चालू होतं. तर त्या श्राद्ध कर्माचं जे जेवण असतं ते त्या बाईनी गोरक्षनाथांना आणून ताट दिलं. ते ताट घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरूंच्याकडे गेले आणि त्यांच्या समोर ठेवलं. मत्स्येंद्रनाथांनी ते जेवण जेवायला सुरुवात केली आणि जेवता जेवता तो जो वडा होता तो त्यांनी खाल्ला आणि त्यांना तो खूप आवडला. तर गोरक्षनाथांना त्यांनी सांगितलं की मला हा वडा अतिशय आवडलेला आहे, तर मला अजून एक वडा आणून देशील का? गोरक्षनाथांनी गुरु आज्ञा समजून लगेच त्या बाईच्या घरापाशी ते गेले आणि त्यांनी पुन्हा त्या बाईला आई भिक्षा वाढ म्हणून हाक मारली. ती बाई घरातनं बाहेर आली आणि तिने गोरक्षनाथांना बघितलं आणि म्हणाली की अरे आत्ताच मी तुला भिक्षा दिलेली होती, तर तू परत भिक्षा मागण्यासाठी का आलास? तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की माझ्या गुरूंना तुम्ही केलेला वडा अतिशय आवडला आहे आणि त्यांनी मला तो परत हवा आहे असं सांगितलं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्या स्त्रीला अतिशय राग आला आणि ती म्हणाली की तुझे गुरु हे स्वतःला आध्यात्मिक समजतात आणि त्यांचा जीव, त्यांची वासना त्या वड्यावर आहे, तर हा वडा मी तुला नक्की देईन जर तू मला तुझा डोळा काढून दिलास, त्याबदली मी तुला हा वडा नक्की देईन. क्षणाचाही विलंब न करता गोरक्षनाथांनी आपला डोळा काढला आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये ठेवला. ती स्त्री घाबरली आणि तिने तो वडा गोरक्षनाथांच्या हातात दिला आणि ती घाबरून बेशुद्ध पडली. इकडे गोरक्षनाथ त्यांच्या गुरूंच्याकडे आले आणि त्यांनी तो वडा त्यांना दिला. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यामधून रक्त येत होतं आणि तिथे डोळा दिसला नाही त्यांना. त्यांनी सगळी हकीकत विचारली. गोरक्षनाथांनी शांतपणे ती हकीकत सांगितली. मत्स्येंद्रनाथ हसले. त्यांनी गोरक्षनाथांना जवळ घेतलं आणि संजीवनी मंत्राच्या साह्याने त्यांना त्यांचा डोळा पुन्हा तिथे बसवून दिला आणि ती जखम पण भरून टाकली.
4: कसं वाटतं नाही का पण दादा हे सगळं ऐकायला. बापरे,
5: चमत्काराने भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. अर्थात संजीवनी विद्या ही शिवाची विद्याच मत्स्येंद्रनाथांना मिळालेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या गोष्टींची सहज निर्मिती करता येते त्याच्या डोळा हा भाग आहे. त्यामुळे आपल्याला तसा अनुभव नसल्यामुळे ही गोष्ट आपल्याला चमत्कार वाटू शकते पण त्यांच्यासाठी ती विज्ञान आहे.
4: बरोबर.
5: याच्यामधून दोन गोष्टी आपल्याला दिसतात की गुरुचं सामर्थ्य केवढं होतं आणि त्याही पेक्षा आपल्याला दिसतं की शिष्याचं गुरुप्रती असलेलं प्रेम आणि समर्पण काय एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं दिसतं आपल्याला. ओके ने, म्हणजे या कथेतून आपण हा धडा घेतला पाहिजे की आपण जर एखाद्याला गुरु मानलेला आहे, समजा नाथांनाच गुरु आपण मानलेला आहे, तर त्यांच्या बाबतीत कुठली शंका न घेता आपल्या भल्याकरिता जे काही ते करतायत, जे सांगतायत, ते सगळं आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ही वृत्ती मनात ठेवून जर आपण आयुष्य जगलो तर आपलं उत्थान नक्कीच होणार आहे.
4: खूपच अनोखी कथा होती. ऐकल्यावर एकदम असे शहारे आले अंगावरती.
5: खरंय
4: दादा.
5: हा,
4: कधी कधी मला असा प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्याचं नेमकं उद्दिष्ट काय. कारण आजकाल जो तो उठतो तो लाईफ पर्पज बद्दल बोलत असतो.
5: हो,
4: तर नाथांनी त्याबद्दल काही सांगितलेलं आहे का.
5: हो, जसं आपण नेहमी म्हणतो की नाथ वन लाइनर मध्ये खूप गहन गूढ ज्ञान देतात जे प्रॅक्टिकली रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं. तसं एक दिवशी त्यांनी सांगताना मला म्हटलं, तुम अपने लक्ष्य से भटक रहे हो, इतना भी भटक नहीं जाना कि लक्ष्य क्या था यही तुम भूल जाओगे. और शायद उस लक्ष्य तक वापिस पहुंचना तुम्हारे लिए असंभव हो जाए. संपल्या या चार ओळींमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचं लक्ष्य काय आहे हे ज्याला माहीत नाही त्याला मी एक्सप्लेन करून सांगतो जे नाथाने वेळोवेळी सांगितले, आणि ज्याला हे लक्ष्य माहिती आहे त्यांनी ते विसरू नये याची त्यांनी त्याला ताकीद दिलेली आहे. आणि पुढे खतरा काय आहे, आगे क्या खतरा आहे, ते पण सांगितलं की एवढा तुम्ही जर विसरून भटकत गेलात तर पुन्हा उलटं येणं तुमच्यासाठी कठीण. तर माणसाचा जन्मच मुळात त्याच्या परमतत्व या आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाण्यासाठी झालेला आहे. आणि त्यासाठीची साधना, तप, ज्ञान अशा सगळ्या माध्यमातनं जात असताना बंधन मुक्त होणे म्हणजे मुक्ती मिळवणे, मोक्ष प्राप्त करणे आणि परमतत्व जागृत होणे यासाठी आत्मज्ञानी बनणे हा सगळा प्रवास त्याच्या आयुष्यामध्ये घडणं गरजेचं आहे. आपण म्हणू की या जगामध्ये सगळे जीव हे जन्माला आले की त्यांचा एक सांसारिक पट असतो, त्याच्यावर न जाण्याचा साधा सोपा सुलभ असा विचार असतो. ओके नाही, तसंच माणसाचं पण आहे की बेसिक शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, उत्तम नोकरी करायची, सगळ्या सुखाच्या सोयी निर्माण करायच्या आणि आनंद घेत घेत जगत जगत मृत्यूला पोहोचायचं. पण हा सगळा प्रवास करून जर आपण त्याची गोळाबेरीज केली आणि ती जर शून्य येत असेल, त्याच्यातनं काहीच आपल्या हाती लागत नसेल, तर त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. याची जाणीव जेव्हा ऋषींना झाली साधनेतनं, तेव्हा त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातनं म्हणजे ते वेद असतील, उपनिषद असतील, गीता असेल, वेगवेगळे धर्मग्रंथ असतील, त्याच्या माध्यमातनं सामान्य माणसाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या आयुष्याचं मुख्य लक्ष्य उद्दिष्ट आहे ते उत्थान आहे. हा इथे जगण्यासाठी लागणारा जो प्रपंचाचा भाग आहे तो तुला फक्त आवश्यकतेपुरताच करायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्तीची मागणी तुझ्या मनात निर्माण व्हायला लागली की समजायचं की षड्रिपूंचा तुझ्यावरती हल्ला झालेला आहे. तुला लोभ सुटलाय, मोह झालेला आहे, संभ्रम निर्माण झालाय, मायेचं तुझ्यावरती राज्य निर्माण झालेलं आहे आणि तू बंधनात अडकून पडत चाललाय जास्तीत जास्त. जेवढं जास्त हवंय तेवढी बंधनं जास्ती, आणि ते मिळवण्यासाठीच्या धडपडीमध्ये सगळ्यात जास्त अनमोल किंवा अमूल्य असलेलं जीवन जे आहे ते जगायचं तुझं राहून गेलेलं आहे. आणि मूळ उद्दिष्टापासून तू लांब गेलास म्हणजे तू जर पूर्वेला जायचं त्याच्याऐवजी उलट्या दिशेला म्हणजे पश्चिमेच्या दिशेला जर तू चालत राहिलास तर पूर्वेला कधी पोहोचू शकणार नाही. तर जिथे उगवती आहे तिथे जायचंय, जिथे मावळती तिथे जायचं नाही. तर भौतिक जग हे मावळतीचं जग आहे आणि आत्मज्ञान किंवा उत्थान हे उगवत्याचं जग आहे. या दोन्हीतला फरक आपल्याला सगळ्या ज्ञानवंतांनी वेळोवेळी सांगितलेला आहे.
4: मला दादा गाण्याची गोळ आठवली, निकले थे कहां जाने के लिए, पहुंचे है कहां मालूम मने.
5: क्या बात है, क्या बात.
4: असंच आहे ना, हे हरवणं, लक्षच हरवून जाणं.
5: नाथांनी अनेक गाण्यांमध्ये आपल्याकडे सांगितलेलं आहे, सत्य नाही ये स्वप्न है सारा, माया की बहती हुई धारा, जिसका नहीं है कोई किनारा, ना मिलेगा तुझको कोई सहारा. याच्या कडव्यांमध्ये ते अजूनही खूप डिटेल मध्ये जातात आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर अशी असंख्य गाणी नाथांनी आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये या वन लाइनर मध्ये जे सांगितलंय की तू तुझं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते विसरू नकोस, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी ज्या करत असतोस त्या करताना तुला तुझ्या अंतिम उद्दिष्टाकडे नजर ठेवायची. ओके, नाही पर्वताच्या शिखरावरती जात असताना तुला वाटेमध्ये अनेक गोष्टी लागतील, त्या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाहीये, त्या पास करायच्यात आणि पुढे जायचंय. हे करताना तुला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या कर, त्या घे आणि पुढे जा. आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो की आपण तिथेच थांबतो, अडकतो आणि तिथेच राहतो, तिथेच थांबतो, पुढे जात नाही. पुढे जाण्याची प्रक्रिया आहे ती डोक्यात सतत राहावी म्हणून हा त्यांनी अशा पद्धतीने अतिशय हार्ड हिटिंग संदेश दिलेला आहे.
4: वाव, खूपच छान वाटलं हे ऐकून आणि डोळ्यात अंजन घालणारा असा हा संदेश आहे.
5: हो खरच आहे, नाथपंथाचं हे वैशिष्ट्य आहे की अतिशय प्रेमाने पण अतिशय कडक शिस्तीमध्ये साधकाला किंवा शिष्याला साधनेच्या माध्यमातून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी जेव्हा नाथपंथातले हे योगी सिद्ध योगी घेतात तेव्हा ते अतिशय काटेकोरपणे त्या मार्गावरून साधकाला चालण्यासाठी प्रेरित करतात. याचं उदाहरण मागच्या एका एपिसोडमध्ये मी दिलं की मच्छेंद्रनाथांनी एक दिवस राहिलेला असताना गोरक्षनाथ ती साधना सोडून आले म्हणून प्रेमाने भेटून पुन्हा गोरक्षनाथांना 12 वर्षाच्या साठी साधनेला तपासाठी जाण्यासाठी आदेश दिला. तर अनेक वेळेला मी अनुभवलंय की अतिशय कठोर अशी वाक्य नाथांच्या कडून मला आदेश म्हणून येत असतात. अनेक वेळेला शॉकिंग असतात ही वाक्य पण दॅट इज द रिअल ट्रूथ. आपल्याला सगळं गुढी गुढी गोडगोड जीवन जगण्याची सवय असल्यामुळे हा जो सत्याचा किंवा रियालिटीचा ट्रूथचा हार्शनेस आहे, कठोरपणा वाटतो, तो आपल्याला झेपत नाही. तर नाथपंथामध्ये तुम्ही प्रवेश केलात की ही सत्याची जाणीव करून देणारी साधना जी आहे ती तुमच्यापर्यंत नाथ पोहोचवतातच. त्यालाच तुम्ही आता जे म्हणताय की डोळ्यात अंजन घातलं, अशा वन लाइनर पुढे घेणार आहोत ज्या भयंकर सुंदर पण आहेत पण ते आपल्याला डायरेक्ट हिट करतात.
4: खरंच ही गोष्ट सत्य आहे दादा. महाराष्ट्रात नाथपंथाचं जे सातत्य नांदत आहे ते संतांच्या परंपरेतून आहे आणि असं म्हटलं जातं की खुद्द गोरक्षनाथांनी ज्या काही पूर्वी उदयाला आलेल्या साधनेच्या प्रथा होत्या आणि त्यातल्या काही विकृत बनल्या होत्या तर त्या सगळ्या दुरुस्त करून आणि ज्या चांगल्या होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि साधना प्रवाहाला त्यांनी आपलं समर्थ नेतृत्व दिलं, एक दिशा दिली. मला वाटतं तो हा शिस्तीचाच भाग असावा.
5: अगदी खरे, आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या बाबतीतही ते दिसतं. काय होतं की एक संकल्पना जी वेदांमधून किंवा उपनिषदांमधून परंपरेमध्ये आलेली असते, अनेक पुढच्या पिढी जेव्हा येतात त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या विचारांमुळे किंवा अभ्यासामध्ये त्याचं जे ज्ञानार्जन झालेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या संकल्पना पेरल्या जातात आणि मग त्या सगळ्या पुन्हा ग्रंथांमध्ये किंवा चलनामध्ये आल्या की त्या संपूर्ण परंपरेच्या मध्ये एक विकृती निर्माण झाल्यासारखं होतं. तर अशा शंकराचार्यांच्या बाबतीतही आपल्याला दिसतं की त्यांनी अशा अनेक विकृती समाजातल्या चलनात असलेल्या परंपरेतनं त्या बाजूला काढल्या आणि ज्या योग्य होत्या त्या रुजवल्या. तसंच गोरक्षनाथांच्या बाबतीत दिसतं की मदिरा, मच्छी, इतर व्यसनं असे या अनेक विकृती समाजामध्ये निर्माण झाल्या होत्या त्या त्यांनी नाहीशा केल्या आणि हेल्दी समाजासाठी ज्या चांगल्या होत्या त्या त्यांनी रुजवल्या.
4: आणि मला वाटतं की ही एका अर्थी स्वच्छता मोहीमच आहे आणि ती समाजाच्या हितासाठी करणं पण जरुरीच असतं, यात काही शंका नाही. विशेषत आध्यात्मिक साधनेमध्ये अशा गोष्टी घडणं हे खरंच समाजासाठी खूप घातक आहे, व्यसनांच्या किंवा इतर वाईट चालीरीतींच्या.
5: खरंय, आपण नवीन घर घेतो तेव्हा सगळं स्वच्छ चकचकीत असतं, वापर सुरू झाला की त्याच्यामध्ये कचरा येतो, घाण निर्माण होते, ती आपण स्वच्छच करतो.
4: बरोबर,
5: तशीच समाजामध्ये परंपरेमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात, त्या वेळोवेळी स्वच्छ करणं हे त्या ज्यांना आपण नायक म्हणतो समाजाचे, राम असतील, कृष्ण असतील, शंकराचार्य असतील किंवा गोरक्षनाथ असतील, यांनी तेच कार्य केलेलं आपल्याला दिसतं.
4: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
1: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं अर्धदैहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला. आता ती योग्य काय करावं, कुठे जावं, म्हणाली मुनी आम्ही तुमच्याच आश्रमात येऊन राहतो, आपली सेवा करतो. आणि त्याप्रमाणे औरव मुनींच्या आश्रमामध्ये येऊन त्या दोघी पत्नी त्या ठिकाणी येऊन राहिल्या. आता ह्या दोघी पत्नींच्यामध्ये जी ज्येष्ठ राणी आहे तिला हिच्याबद्दल जरा असूया वाटू लागली, आणि म्हणून तिने हिला हिच्यावरती विषप्रयोग केला. तिला विष दिल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आहे, ते विष तिच्या पोटात तसंच पडून राहिलं. पुढे बालकाचा जन्म झाला, परंतु औरव मुनी अधिकारी होते, त्यांना माहीत होतं की हिला विषप्रयोग झालेला आहे, आणि हिच्या पोटात त्या गर्भाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्या औरव मुनींनी ते विष वेगळं ठेवलं आणि त्या विषाचा निचरा त्या बालकाच्या जन्माबरोबर झाला. आणि गर म्हणजे विष, विषाच्या सहित जो जन्माला आला त्याचं नाव त्यांनी सगर असं ठेवलं. आणि म्हणून त्या सगर नावाचा हा तिचा त्याचा जातकर्म संस्कार वगैरे सगळं काही झालं, त्याला अनेक विद्यांचं शिक्षण दिलं गेलं आणि मुलगा मोठा झाला, बुद्धीनी संपन्न झाला. आणि मग त्या मुलांनी आपल्या आईला एकदा प्रश्न विचारला की आई माझे वडील कुठे आहेत मला तू सांग. आणि हे जे सगळी परिस्थिती आहे, मी आजपर्यंत मोठा झालो पण वडिलांच्या शिवाय मोठा होताना मला फार दुःख झालं, या नारद पुराणात त्याचं वर्णन फार चांगलं केलं आहे. ते म्हणाले की जसा धर्महीन मनुष्य आहे किंवा मूर्ख मनुष्य आहे तो जसा परलोकामध्ये इहलोकामध्ये निंदित होतो, तीच दशा म्हणाले पितृहीन पुत्राची होते ज्याला वडील नसतात. म्हणाले जशी चंद्राच्या शिवाय रात्र, कमळाच्या शिवाय तलाव, म्हणाले तसंच अवस्था पितृहीन बालकाची होते. धर्महीन मनुष्य आणि कर्महीन गृहस्थ, गायी आदी पशुहीन असलेला वैश्य, तसाच पित्याशिवाय असलेला पुत्र शोभत नाही असं तो आपल्या आईला म्हणतो की सत्यरहित वचन आहे, साधू पुरुषाशिवाय सभा आहे, दयाशून्य तप जसं व्यर्थ जातं तशीच अवस्था तो म्हणतो पितृहीन बालकाची होते. नंतर वृक्षाविना वन आहे, म्हणाले जलाशिवाय नदी आहे, म्हणाले वेगरहित घोडा आहे, तशीच स्थिती म्हणाले पित्याशिवाय बालकाची होते. फार वर्णन सुंदर केलं आहे. आणि तो आपल्या आईला म्हणतो की असा मी पितृहीन बालक आहे, अत्यंत दुःख आहे मला, आणि पुत्राचं हे इतकं विव्हल होणारं बोलणं ऐकलं. आणि त्यानंतर त्या मातेनी त्याला सांगितलं की कोण शत्रू आहेत, कोणी तुझ्या पित्यांचा अपमान केला किंवा निंदा झाली वगैरे वगैरे, आणि त्याप्रमाणे तो म्हणाला मी आता त्यांचा नाश करीन. आणि अशी प्रतिज्ञा करून तो निघाला. औरव मुनींना प्रदक्षिणा घातली. आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की आपण आता फक्त देवाला प्रदक्षिणा घालण्याचा संकेत चालू ठेवला आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही श्रेष्ठ पुरुषांना, मातेला, पित्याला आपण जसा आज नमस्कार करतो मोठ्यांचा आदर म्हणून, तसं पूर्वी त्यांना प्रदक्षिणा घालण्याची एक पद्धती होती. त्यांनी त्यांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि औरव मुनींच्या आश्रमातून बाहेर पडला. बाहेर पडल्यावरती त्याला बाहेर कुलपुरोहित वसिष्ठ महामुनी भेटले. सगरांनी त्यांना प्रणाम केला. त्यांच्याकडून अनेक अस्त्र, अनेक शस्त्र, अनेक मंत्रविद्या त्यांनी ग्रहण केल्या आणि मोठा श्रेष्ठ सबल झाला. आणि जो त्यांनी युद्धामध्ये शक, यवन आणि इतर राजे जे इतर कुलामधले राजे, इतर वंशातले राजे, त्यांचा पराजय केला आणि प्राणभयानी बाकीचे राजे
त्या ठिकाणी शरण आले. तो म्हणाला, आता हे शरणागत येऊन काय उपयोग आहे, मी ह्यांचाही पराजय करतो. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, हे शरण आले आहेत ना, त्यांचं रक्षण कर, सगर ऐक माझं. तेव्हा सगर त्यांना म्हणाला की गुरुदेवा, हे अशा दुराचारी लोकांच्या ठिकाणी तुम्ही का म्हणून अनाठाई दया दाखवता, कारण हे शत्रू म्हणाले दास बनून आलेले, यांचं ढोंग आहे. जसं म्हणाले एखादी चारित्र्यहीन स्त्री सौहार्दाचा व्यवहार करते, किंवा साधू म्हणजे सापानी जरी साधुता दर्शवली तरीसुद्धा तो त्या विषापासून दूर जात नाही किंवा डंख केल्याशिवाय राहत नाही, तसं म्हणाले यांच्यावर कुणी विश्वास ठेवावा, आपण यांच्या प्राणाचं रक्षण करू नये असं मला वाटतं. आणि वसिष्ठ मुनींना तो म्हणतो, मला युद्धाकरता परवानगी द्या. परंतु वसिष्ठ मुनींनी त्याला सांगितलं की माझं ऐक आणि त्यांना अभय दे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वसिष्ठांनी जो उपदेश केला की ही कर्मानी बांधलेली आहेत, तुझ्यासमोर जेव्हा ती पराजित झाली आहेत तेव्हा आत्ताच ती मृतवत झालेली आहेत, त्यांना आणखीन तुला मारण्याचं काय कारण आहे. या शरीर हे आहे हे पापातून जन्माला येतं, आणि जे काही कर्माचे भोग आहेत ते ह्यांना भोगू दे आणि ते भोगून त्यांना जाऊ दे, कारण तू क्षत्रिय वीर आहेस, तुला अनाठाई यांना मारण्याचं काही कारण नाही, आणि यांना मारून तुला कोणती कीर्ती मिळणार आहे असं वसिष्ठांनी सांगितलं, त्यांचं ऐकलं आणि सगरराजांनी त्यांना क्षमा केली. या सगरराजाच्या दोन पत्नी आहेत, एक केशिनी आणि दुसरी सुमती आहे. त्या विदर्भ राजाच्या राजा काश्यपाच्या त्या दोघी कन्या आहेत. आता त्यांना पुत्र नाही आणि त्यांनी और्व मुनींनी त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वर दिले, पण त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी एकीला एकच पुत्र होईल आणि दुसरीला 60,000 पुत्र होतील, तर आता ह्यातलं कुणी काय स्वीकारायचं आहे ते बघा म्हणाले, आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वर मागावा. म्हणाले और्व मुनींनी केशिनीनी सांगितलं की मला एक पुत्र चालेल, राणी सुमतींनी सांगितलं मला 8,000 पुत्र माझ्या ठिकाणी झाले तर चालतील. या सगर राजाचा हा वंश चालवणारा हा जो पुत्र आहे त्याचं नाव असमंजस आहे, आणि तो त्याच्या नावाप्रमाणेच चमत्कारिक आहे. आणि हिचे जे 60,000 पुत्र आहेत, आपल्याला माहिती आहे की कौरवांच्या ठिकाणी सुद्धा 100 कौरव आहेत, हे 60,000 पुत्र आहेत. आपण जर वाल्मिकी रामायणामधली जर कथा बघितली तर त्यामध्ये त्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे की आज ज्या टेस्ट्यूब बेबीज आहेत ना ती पद्धती आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी रामायणात आता आपला तो विषय नाही म्हणून, पण त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या सगर राजाच्या इथे की यांच्याकरता जशी एखादी इन्स्टिट्यूशन उभी करावी, आता ह्या 60,000 एखादं विद्यापीठ असावं, विद्यार्थी असावेत त्याच्यात, तसं हे 60,000 निर्माण व्हायचं आहे, तर त्यांच्याकरता किती नोकरचा कर, त्यांच्याकरता किती सांभाळणार आहे, त्यांना जन्माला घालण्याकरता केवढी मोठी प्रयोगशाळा, ते सगळं मोठं खटलं आहे. त्याचं वर्णन त्यांनी वाल्मिकी रामायणात केलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे, कोणत्याही संस्काराशिवाय आवश्यकता म्हणून जो जीव जन्माला घातलेला आहे, आज आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर एकदम छोटे छोटे रोबोज तयार केले तर काय होईल, असे 60,000 रोबोज आहेत अशी कल्पना करता येईल आपल्याला, की एका विशिष्ट कार्याकरता त्यांची नियुक्ती आहे किंवा त्यांचा जन्म आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की त्या असमंजसाला एक पुत्र झाला, त्याचं नाव अंशुमान आहे, आणि तो अतिशय सज्जन आहे, तो उत्तम आहे, विद्वान आहे, त्याच्या ठिकाणी सर्व उत्तम गुण आहेत. पण बाकी अंशुमान आणि हे 60,000 यांना त्यातलं काही नाही आहे. आणि मग पुढे असं होतं की ह्या सगराच्या पुत्रांना त्यांची पीडा आहे ह्या सगराला ह्या सगळ्या मुलांना सांभाळणं. तर तो म्हणतो की देवाला विनंती करतो की भगवंता ह्यांना कसं सांभाळू, हा असमंजस एक म्हणजे माणसासारखा माणूस तोही दुष्टतेने वागतो, आणि हे तर सगळं काय प्रकरण मोठंच आहे, हे सगळे वेडेवाकडे वागतात, ह्या सगळ्यांना मी कसं सांभाळावं. त्यांनी सांगितलं, हे सगरा तू काही काळजी करू नकोस, तुझा थोड्याच दिवसामध्ये ह्या सगरपुत्रांचा नाश होईल. आणि कपिल महामुनींच्या ठिकाणी केलेला हा जो त्यांनी एक प्रार्थना आणि जो विनंती वजा अर्ज आहे त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये पुढच्या काळामध्ये आता सगर राजाने अश्वमेध करावा असं जेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, त्या अश्वमेधाचा जो घोडा आहे, सगळं वर्णन या पुराणात कथा खूप सविस्तर नाही आहे, तो जो अश्व आहे तो पळवून नेला इंद्राने, कारण ह्याचा अधिकार मोठा, त्यामुळे तो अश्व गेला आणि त्यानंतर तो लपवून ठेवला. जिथे कपिल महामुनी तपाला बसलेले होते त्या ठिकाणी त्या अश्वाला नेऊन ठेवला. आता त्याला शोधायचा,
तो कुठे नेलं आहे, तेव्हा तो पाताळात आहे, त्यासाठी त्यांनी पृथ्वी खोदून मार्ग निर्माण केला पाताळापर्यंत जाण्याकरता. शेवटी ते सगरपुत्र त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचले. तिथे त्यांनी पाहिलं तर सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते कपिल मुनी तपाला बसलेले आहेत. आता ही मूळचीच खोडसाळ मुलं, त्या तपास बसलेल्या त्या कपिल मुनींना त्यांनी छेडायला सुरुवात केली, त्यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्या समाधीचा भंग केला. आणि कपिल मुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातला जो अंगार आहे, आग आहे, त्या आगीमध्ये हे 60,000 सगरपुत्र भस्मसात झाले. आणि मग आता ह्या शोकसागरामध्ये बुडण्याचीच वेळ आली की हे सगळे पुत्र गेले. पण वर्णन असं केलं आहे की सगर राजाला दुःख झालं नाही, ते म्हणाले ते त्यांच्या कर्मानी त्यांना जो भोग भोगावा लागला तो भोग त्यांनी भोगलेला आहे. आता यज्ञ राहिला ना, कारण हे तिथं अडकलंय, तो पशु आला पाहिजे वरती. यज्ञाकरता पशु नाही आला तर तो यज्ञ जो थांबून राहिला आहे तो पुरा कसा व्हायचा मग? आणि आता सगर राजा त्याच्या बाजूनी हे सगळं बघता, आता त्यालाही पुत्र पाहिजे, कारण तोपर्यंत अंशुमान गेला, हे 60,000 पुत्र गेले, अंशुमान नाही तो असमंजस गेला. आणि आता त्यांनी पुत्र नाही अशी स्थिती होऊ नये म्हणून आपल्या नातवाला दत्तक घेतला, आणि नातवाला दत्तक घेऊन तो पुत्र झाला. आता त्याला सांगितलं की आता काही करतो पशु आण, त्याप्रमाणे अंशुमान त्याला धुंडाळून आणण्याकरता निघाला. आणि तो तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं कपिल महामुनी बसलेले आहेत, त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पुत्रांनी जी दुष्टता केली त्याकरता मी आपली क्षमा मागतो, आणि जे घडलं आहे ते आपण उदार मनाने सोडून द्या, आणि हा जो यज्ञीय पशु आहे तो आम्हाला द्या. आणि म्हणाले दुसरं दुःख मला असं आहे की शेवटी हे सगराचे पुत्र आहेत, आणि यांना कुठला आता म्हणजे गती काय, यांना कुठला लोक मिळणार, तर अर्थात हे नरकातच असणार. आता त्यांची परिस्थिती काय, त्यांचं जीवन कसं जाईल, काय होईल, ह्याची धास्ती आम्हाला, काळजी आम्हाला वाटते. तर त्यांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, तुझा पौत्र म्हणजे तुझा जो नातू आहे, म्हणजे जो दिलीपाचा पुत्र भगीरथ आहे, तो भगीरथ यांच्याकरता गंगा अवतरण करून मी गंगेला पुन्हा इथे प्रकट करील, आणि त्या गंगेच्या जलानी ह्यांना पवित्र करून ह्यांना पुन्हा स्वर्गलोकाला पाठवील. आता म्हणाले तुझा यज्ञ पशु तू घेऊन जा, तुझा यज्ञ पुरा कर. हा पितामहापाशी म्हणजे आता दत्तक वडिलांच्याकडे आलेला आहे, आणि त्यांनी त्यांना तो पशु दिला. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पुरा झाल्यानंतर या अंशुमानाला दिलीप नावाचा पुत्र झाला, दिलीप पुत्राला भगीरथ नावाचा पुत्र झाला. ह्या भगीरथानी तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं, आणि शिवाची आराधना करून त्यांनी गंगेच्या साह्याने आपल्या पितरांना उद्धार करावा ह्या दृष्टीने त्यांनी तो म्हणजे प्रयत्न सुरू केला. आता एक अध्याय संपवताना ते बंद करतात आणि पुन्हा तो अध्याय पुढे चालू करतात. आणि मग ते म्हणाले की कश्यप नावाच्या ह्या मुनींनी जेव्हा बघितलं, हा विषय इथे आत्ता थोड्यापुरता थांबलेला आहे. आता ज्यांच्या ठिकाणी असुर आणि सुर म्हणजे देव आणि दानव यांची निर्मिती झाली आहे, असे कश्यप मुनी आणि त्यांच्या पत्नी दिती आणि अदिती या दोन पत्नी आहेत. तर अदितीनी देवांची निर्मिती केली, दितीनी दैत्यांची माता आहे. हिरण्यकश्यपू हा दैत्यांच्या ठिकाणचा सर्वात मोठा बलवान, अतिशय शूर असा राजा, समर्थ असा राजा, त्याचा मुलगा प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा संत म्हणजे श्रेष्ठ सत्पुरुषच होता. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचन हाही ब्राह्मण भक्त होता, मोठा आचरण संपन्न होता, आणि विरोचनाचा पुत्र बली होता. बलीही तसाच आचरण संपन्न होता, तोही असाच श्रेष्ठ होता, तेजस्वी होता, प्रतापी होता. त्या बलीनी पुष्कळ पृथ्वीचं तर राज्य उपभोगलंच, पण त्याचं सामर्थ्य इतकं होतं की त्यांनी देवांच्यावर स्वारी केली. आणि देवशत्रू बलीनी स्वर्गावर स्वारी केल्यानंतर इंद्राच्या राजधानीला म्हणजे अमरावतीला वेढा घातला, आणि देव आणि दैत्य यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. त्या दैत्यांनी देवांच्या सैन्यावरती पुष्कळ मोठा शस्त्र आणि अस्त्रांचा मारा करून त्यांना पराजित केलं, आणि ते सगळे देव जे आहेत ते स्वर्गातून पळून गेले. स्वर्गातून पळून गेल्यामुळे कुठे कुठे कुठे लपून राहिले, स्वर्गलोकाचं राज्यही पुन्हा बलीला मिळालं. आणि जे दिक्पाल आहेत त्यांच्याही ठिकाणी अधिकार हा त्यालाच प्राप्त झाला, असा निर्वेधपणाने जणू काही त्रिलोकांचं राज्य हा बली उपभोगत होता.
आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ही जी देवमाता आदिती आहे तिला अतिशय दुःख झालं आणि तिला असं वाटलं की माझे पुत्र पराजित झाले आणि आज असे परागंदाहून कुठे कुठे राहत आहेत, आपण काय करावं. म्हणून तिने विष्णूचं ध्यान केलं, तपाचरणाला सुरुवात केली, कठोरात कठोर तप करायला सुरुवात केली. पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून तिने तप केलं. त्याच्यानंतर पुढं ती जे तपाकरता जी उभी राहिली, पहिल्यांदा खात पीत होती, जे जे स्वीकारत होती ते ते सगळं सोडलं आणि आदितीने त्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये स्वतःच्या देहाला पुष्कळ कष्ट दिले आणि तपाचरण सुरू केलं. आदितीच्या ह्या ध्यानाने दैत्य विचलित झाले. त्यांनी तिचं ध्यान उतरावं म्हणून आपल्या दाढांच्यामधून अग्नी प्रकट केला, कारण त्यांना कळलं की ही आता देवतांना सहाय्य करण्याकरता हे सगळं करते आहे. म्हणून त्यांनी आपल्या दाढांमधून अग्नी प्रदीप्त केला, त्या अग्नीनी त्या दैत्यांना जाळलं आणि बाकीच्याही ज्या ठिकाणी ती तपाला बसलेली होती तिथला सगळा आसपासचा परिसर जळला. परंतु विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने तिचं एकटीचं संरक्षण केलं, तिला दर्शन दिलं, ते प्रकट झाले. त्यांनी सांगितलं की देवमाते, तुझ्या उपासनेवरती तपावरती मी लुब्ध आहे, मी प्रसन्न आहे. आता तुला काय पाहिजे आहे, तुझ्या मनाला जे वाटतं ते तू माग. तेव्हा आदितीने सांगितलं की हे बघा, मी आपल्याकडे काय मागू. पुष्कळ स्तुती केली त्यांची आणि स्तुती करून झाल्यानंतर ती त्यांना म्हणाली की मी आपल्या कृपेला पात्र झाले हेच माझ्या दृष्टीने पुष्कळ आहे, त्याचाच मला आनंद आहे. ह्याच्यापेक्षा मला काही हवं आहे, काही मागावं असं मला वाटत नाही. म्हणाले, तू अंतर्यामी आहेस, तू परमेश्वर आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सगळं जाणतोस. पण म्हणाले, मी दैत्यांच्याकडून पीडित झालेली आहे, मी माझ्या पुत्रांचं

पुत्रांच्या विषयी तुझ्या मनात इतकं वात्सल्य आहे असं वात्सल्य दाखवणारी स्त्री कुठे बघायला मिळणार? हा तुझा अंतःकरणातला जो भाव आहे तो विलक्षण आहे. आणि नारद पुराणाच्या पूर्वभागात त्यांनी त्याचं वर्णन केलंय की भगवान विष्णू असं म्हणाले की स्वात्मजे वान्य पुत्रे वा अन्य पुत्रे वा यहा समत्वेन वर्तते न तस्य पुत्र शोकः स्यादेव धर्म सनातनः. म्हणाले जे आपल्या पुत्रांच्या प्रमाणेच इतरांच्या पुत्रांना लेखतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, संतांचं लक्षण सांगितलंय. म्हणाले आपल्या पुत्रांच्यावरती जे प्रेम आहे तेच सर्वांच्या विषयी प्रेम आहे. हा भाव म्हणाले ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, न तस्य पुत्र शोक हा, तुला म्हणाले माते कधीही पुत्रांचा शोक होणार नाही, कारण एष धर्म सनातन हा, हा सनातन धर्म आहे. की धर्मानी सांगितलंय की हे फल मिळेलच मिळेल. मग आदिती म्हणाली, देवा की आपण म्हणालात की आपण माझ्या उदरी येणार, पण आपण कसे येणार? मी आपल्याला कशी धारण करू शकणार? मी सामान्य मानव स्त्री आहे, आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहात, आपलं सामर्थ्य काय आणि माझ्या सामान्य स्त्रीचं सामर्थ्य काय आहे? त्यामुळे मी एक ग्राम्य स्त्री आहे, मी एक सामान्य स्त्री आहे, आणि त्यामुळे आपल्याला जी रुची असेल ते आपण करावं, पण त्याकरता मी लायक नाही एवढं मात्र मी आपल्याला सांगते. तेव्हा भगवंतांनी तिला सांगितलं की हे आदिती, तुझ्या अंतःकरणातला भाव बघून मी तुला एक रहस्य सांगतो. म्हणाले की तू एक गोपनीय गोष्ट आहे की ज्याचं अंतःकरण रागद्वेषांनी मुक्त असतं, जे कधीही दुसऱ्यांचे दोष पाहत नाहीत, जो दंभापासून दूर असतो, असा शरणागत भक्त मला सहज धारण करू शकतो. मी कितीही श्रेष्ठ असो, मी कितीही समर्थ असो, माझं जे सामर्थ्य आहे ते तुझ्या दृष्टीने कितीही अलौकिक असो, पण हा लौकिक सामान्य मनुष्य मला धारण करू शकतो या त्याच्या गुणांच्यामुळे, जो दुसऱ्याला पीडा देत नाही, जो भगवान शिवांच्या भजनात नित्य रंगलेला असतो. आपण बघा, नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे. पुराण विष्णू पुराण आहे, पण भगवान शिवाची स्तुती करा हे पुन्हा पुन्हा ह्या पुराणामध्ये सांगितलंय. जो म्हणाले नित्य आनंदाने माझ्या कथा ऐकतो, त्याच्या हृदयात म्हणाले मी सदैव असतो. म्हणाले देवी, जी स्त्री पतिव्रता असते जी तिच्या ठिकाणी मी नेहमीच उभा असतो. जो माता पित्यांचा सेवक आहे त्यांच्या हृदयात मी असतो. जो गुरुभक्त आहे त्याच्या ठिकाणी मी असतो. जो अतिथींचा प्रेमी आहे, जो ब्राह्मणांचा हितकारी आहे, तोच मला धारण करू शकतो. आणि त्यामुळे म्हणाले जो पुण्यतीर्थांचं, हे या ग्रंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य या पुराणाचं, की तीर्थक्षेत्रांचा महिमा यांनी खूप गायला आहे. आणि म्हणून म्हणाले हे देवमाता आदिती, तुझ्या ठिकाणी म्हणाले मी नक्कीच धारण होईन, मी तुझ्या ठिकाणी जन्मास येईन. आणि असं सांगून त्या ठिकाणी ते निघालेले आहेत.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। योगाभ्यासी गवे स्वामींनी जेव्हा स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहोळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावाने जय जयकार केला। स्वामींनी गवे स्वामींना अलगद उचललं आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं। गवे स्वामींच्या आनंदाला पारावार राहिला नाही। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती जागृत झाली। काही क्षणानंतर गवे स्वामी भानावर आले। त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्ष तगावला। माझी इच्छा पूर्ण झाली, मला तुम्हीच निरोप द्या। हे आयुष्य संपावं असा मला आशीर्वाद द्या। स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण तुम्हाला लाभावा म्हणूनच तर मी मोहोळात आलो। गवे स्वामी, तुमची जन्ममृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होईल। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, माझ्या परमभक्ता, माझे ह्या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत। गवे स्वामींनी स्वामींच्या चरणांशी आपला भक्ती माथा टेकवला आणि तो मग उचललाच नाही। स्वामींनी स्वतः गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाशमध्याकडे सरकताना लोकांनी पाहिला। गवे स्वामींचा आत्मा मुक्त झाला होता। स्वामींनी गवे स्वामींना मुक्त तर केलंच, परंतु मोहळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचं निवारण केलं, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांचा कामाग्नी शांत केला। काही काळ स्वामी मोहळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले। एका बाजूला छोटासा कट्टा होता, त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या भगवंत भक्तीची सुरुवात नेहमी सगुणात होते, परंतु नामसाधनेच्या बळावर आपण निर्गुण निराकार भगवंताच्या अवकाशव्यापी स्वरूपाकडे सहजपणे प्रवास करतो। ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की सगुण साकाराचं नाम प्रथम आपल्या मुखात येतं आणि निर्गुण निराकार परब्रह्मात आपण तल्लीन झालो तरी नाम आपल्या मनात तसंच राहतं। म्हणजे भगवंताच्या नामाला यत्किंचितही धक्का न लागता आपण मनाने निर्गुण निराकाराला गाढ आलिंगन दिलेलं असतं। डोळ्यांसमोरून सगुण रूप नाहीसं होतं, निर्गुणाकडे आपली नजर स्थिर होते, परंतु हृदयाच्या गाभाऱ्यात नामाच्या चांदीच्या घंटा वाजतच राहतात। त्याचा दृश्य परिणाम असा होतो की आपण मनाने शांत होतो, वृत्ती स्थिर होतात, चैतन्य चहू बाजूनी दाटून येतं। ही सारी नामाची किमया आहे एवढं मात्र लक्षात असू द्या, म्हणजे झालं।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.